0: across the country, as well as members of legislative assemblies. During the inaugural session, Haryana Vidhan Sabha Speaker Harvinder Kalyan will deliver the welcome address. A special documentary showcasing the history and development of Haryana will also be screened on the occasion. Iran has launched missiles at Israel, marking its first such attack since the 8th of April ceasefire, according to the Israel Defense Forces. Iran's state broadcaster also confirmed the launches. Following the Iranian launches, US President Donald Trump said he will tell Israeli Prime Minister Netanyahu not to carry out a retaliatory strike after Iran fired missiles at Israeli targets. The India Meteorological Department, or IMD, has said that certain regions of the country will experience rainfall as the monsoon progresses, while other areas will continue to endure heat wave-like conditions. The weather agency forecast heavy to very heavy rainfall with isolated extremely heavy rainfall at isolated places over coastal Karnataka today. Interior Karnataka, Kerala, Mahi, Sub-Himalayan West Bengal and Sikkim are likely to experience heavy to very heavy rainfall. In tennis, Germany's Alexander Zverev clinched his maiden Grand Slam title, defeating Italy's Flavio Cobolli in a thrilling five-set final to win the French Open crown at Roland Garros. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जूनपर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, विजांच्या कडकडाटावेळी झाडं तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबू नये, असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरी 92% पाऊस पडणार असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि इतर आवर्षणग्रस्त भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये आणि त्यांचं नुकसान कसं टाळता येईल यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
2: अल निनोचं वर्ष आहे. एव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला आवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
1: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पाअंतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था सौसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार असून तो पूर्णपणे गैरवित्तीय स्वरूपाचा असल्यानं राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्यात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत्या प्रमाणात समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. एसटीच्या बारामती

0: आगारात राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बसमधील स्वच्छता राखणं, बस वेळेवर सोडणं, प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर राज्य परिवहन महामंडळानं भर द्यावा असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. बारामती बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये 1 कोटी रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल बारामतीकरांचं आणि महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांशी काल संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्या अनुषंगाने विविध विकासकामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे यांनी सेवापूर्तीच्या वेळी सलग 58 किलोमीटरचं अंतर धावत पूर्ण करून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना विष्णू ताम्हाणे म्हणाले,
1: माझी पुणे सेवेची कारकीर्द पुणे शहरातूनच सुरू झालेली आहे. शिवाजीनगरचं पोलीस ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जी निवड चाचणी असते ती फिजिकल तिथे दिली होती आणि त्याचबरोबर माझं पुणे विद्यापीठात शिक्षण झालं होतं. त्यामुळे माझ्या मित्रांसोबत प्लॅन ठेवला, साधारण 30 तारखेला कृषमतेच्या आदल्या दिवशी रात्री 12 हा रन सुरू केला. शिवाजीनगर येथून 50 जणांचा आमच्या सगळी टीम होती रन करायला सुरुवात, कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक आणि मित्रपरिवार. तर आम्ही तिथून सुरू केल्यानंतर सिंहगड रोड, भारतीय विद्यापीठ आणि मुंडवा समर, पुणे कमिशनर ऑफिस, त्यानंतर खडके आणि पुणे विद्यापीठ असा 58 किलोमीटर रन केला. आणि रन जो एंड आहे तो शिवाजीनगर या ठिकाणीच केला. मला या माध्यमातून पुणेकरांना एक संदेश द्यायचा होता की अशा प्रकारची सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी ऍक्टिव्ह राहावं, हा या माध्यमातून संदेश द्यायचा होता.
0: जागतिक सायकल दिनानिमित्त संडेज ऑन सायकल या उपक्रमाचं उद्घाटन काल पुण्यात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झालं. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमामध्ये नागपुरे यांनी स्वतः सायकल चालवत निरोगी जीवनशैलीसाठी सायकलिंगचं महत्व अधोरेखित केलं. सांगलीमध्येही काल पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं शहरातून सायकल रॅली काढली. यात पोलीस अधिकारी, सायकलपटू आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली होती. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यस्तरीय परिसंवादाचं काल अकोल्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. बदर समितीनं दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर करणं आवश्यक होतं, मात्र याबाबत कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी केला. अनुसूचित जातींमधील सर्व 59 जातींचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास प्रथम करण्यात यावा अशी मागणी या परिसंवादात करण्यात आली. नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गानजीक डोलाया सागर किनाऱ्याजवळच्या पांथळ जागेत सागरी किनारा स्वच्छता मोहीम काल राबवण्यात आली. यामध्ये महापौर सुजाता पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी किनाऱ्यावर आलेला प्लास्टिक आणि तत्सम 110 गोणी कचरा गोळा करण्यात आला. भारत अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्ताननं 5 गडी बाद 113 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारतानं काल आपला डाव 8 गडी बाद 564 धावांवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126, KL राहुलनं 100 तर ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी 81 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानचा संघ अद्यापही 451 धावांनी मागे आहे. सांगली शहरासह मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातही मान्सूनच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात काल संध्याकाळी चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारं आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज पश्चिम मध्य बंगाल उपसागराचा ईशान्य आणि वायव्य भाग व्यापण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जूनपर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रसिकहो नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी. त्याचबरोबर न्यूज ऑन AIR ॲप आणि FM गोल्ड प्रसारण वाहिनी. आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते रसिकहो. आणि मला माहिती आहे हे जे दिवस असतात, जूनचा पहिला आठवडा, मेचा शेवटचा आठवडा, संकेत येत असतात आणि आपण वाट पाहत असतो. आताही वाट पाहतो आहे, मला कल्पना आहे कोणाची आहे, आपल्यालाही कल्पना आहे. तेव्हा या गीतातून त्याला साथ घालूया.

0: ये रे घना, आता काय रोज नवीन एक तारीख मिळते आहे. आला बुवा केरळात आला, महाराष्ट्रात आला, आणि त्याच्यानंतर मग सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आणखी कुठे कुठे कुठे कुठे आलाय. पण अजूनही आपल्याकडे कुठेतरी असा छोटासा थोडासा शिडकावा करतो आणि मग पुन्हा वाट पाहायला लावतो. आज 8 तारीख आहे. खरं तर 7 आणि 8 तारखा या जूनच्या 2 तारखा खूप महत्त्वाच्या असतात, कारण कधी कधी 7 तारखेला मिरग, गावचो मिरग असावं, तो 7 येतो, कधी 8 येतो. आज 8 तारीख आहे आणि आज मिरग असा. म्हातारी काठी घेऊन आवाज करता नाही वर. जे गावचे आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की म्हातारी कशी आवाज करता. धडाड धूम वातावरण. आणि एक तर कसं असतं की एक तर त्या प्रत्येक देवतेला तो आपला नारळ द्यायचा, त्याला ज्याचा ज्याचा तो खाऊ नैवेद्य जे काही आहे ते द्यायचं, आणि मग शेतीच्या कामाला जी सुरुवात करायची तिथून सुरुवात होते. पण आता कसं आहे, गेल्या 2-3 वर्षांपासून ही समीकरणं बदलत आहेत. पहा ना, गेल्या वर्षी मेच्या शेवटी अगदी मान्सून करत धावत तो आला आणि त्याच्यानंतर गायब झाला. आताही असं सांगितलं आहे की 15 तारखेपर्यंत पाहूया, खऱ्या अर्थानं सुरू होईल असंही सांगितलं आहे. पण त्याच्या बरोबरीनं रसिक हो, कसं असतं ना, या दिवसात आणखी एक खूप सुंदर अशी गोष्ट असते आणि ती म्हणजे काजव्यांची. खरं तर वळवाच्या पावसाचे वेध लागल्यानंतर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये असा सुंदर तो परिसर उजळून निघतो ना, काजव्यांच्या मिलनाचा महोत्सव किंवा उत्सव सुरू झालेला असतो. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लुकलुकणारे हे शेकडो जे काजवे असतात ते झाडांना सुंदर माळ घातल्यासारखी असे छान दिसत असतात. हे चित्र बघायला जितकं सुंदर असतं ना तितकंच ते तिथे प्रत्यक्ष हजर राहून पाहणं हा एक खूप मोठा अनुभव असतो रसिक हो. कारण हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार जो आहे ना, हा आपल्याला पाहायला मिळतो जवळपास जून जुलैपर्यंत. आणि हा पाहिल्यानंतर ज्यांनी ज्यांनी हा सगळा सोहळा किंवा हा चमत्कार पाहिलेला आहे त्यांना त्यांना ओढ असते की दरवर्षी पुन्हा पुन्हा जाऊन ते सगळं पाहणं. गावात राहणाऱ्या माणसांसाठी हे काही नवीन नाही हो, पण जे नव्यानं जातात ना, किंवा याच्यासाठी खास शिबिरं आयोजित केली जातात, कार्यक्रम केले जातात, आणि मग ते 2-3 दिवसाची ती सहल असते, तिथे उभं राहून ते पाहणं असतं, तर हे ज्यांनी ज्यांनी अनुभवलेलं आहे ना त्यांच्यासाठी ती पर्वणी असते. आणि दरवर्षी पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा हे सगळं पाहण्यासाठी आतुर असतो आपण. आतासुद्धा अजून पाऊस सुरू झालेला नाही आहे, त्यामुळे 15 तारखेपर्यंत आणि पुढच्या महिन्यापर्यंत हा सगळा चमत्कार म्हणूया किंवा निसर्गाचा सोहळा हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण बोलू त्याविषयी, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.
1: ये रे पावसा तुला देतो

काजव्याविषयी बोलतोय नाही का आपण, कोकणातला प्रवास असेल किंवा मग भंडारदरा हरिश्चंद्र या परिसरात जर येणं जाणं असेल तर त्या गाडीतनं रात्रीचा प्रवास करताना सुद्धा अशी छान प्रकाशमान झालेली झाडं आपल्यापैकी अनेकांनी पाहिली सुद्धा असतील. आणि मग आता कसं आहे की गेले कित्येक वर्ष काजव्या महोत्सवाचं आयोजन केलं जातं, आता जूनचे अजूनही काही दिवस आहेत, पण होतं काय ना आपण जातो तिथे पाहायला, पण निसर्गाच्या सगळ्या गोष्टींचा जे निसर्ग नियम आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे ना रसिक हो. त्याच्यामुळे त्या सगळ्या परिसराला त्या काजव्यांना उपद्रव होऊ नये यासाठी दररोज 2000 पर्यटकांनाच काजवे बघण्यासाठी प्रवेश आत्ता मिळतोय सध्या, आणि त्यासाठी खास नोंदणी पण मग केली जाते. बरं, पर्यटकांना रात्री 9 नंतर प्रवेश दिला जात नाही, जूनचा अर्धा म्हणजे पावसाच्या मोठ्या सरी कोसळेपर्यंत ना अभयारण्यामध्ये हा काजवा महोत्सव सुरू असतो. निसर्गाची ही अतिशय छान अशी अनुभूती घेण्यासाठी खूप मोठ्या संख्येनं पर्यटक इथे उपस्थित असतात, पण या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मग येणाऱ्या पर्यटकांसाठी जी नवीन नियमावली तयार केलेली आहे ती त्याचं पालन करणं हे प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे तपासणी नाक्यावर तुमचं ओळखपत्र, त्याचबरोबर 9 नंतर तुम्हाला प्रवेश दिला जात नाही, या सगळ्या गोष्टी आत्ता पाळल्या जात आहेत. पण त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की आत्ता आपल्या हातातनं मोबाईल असतो, त्यामुळे पटापट फोटो कसे काढता येतील, आणखी काही करता येईल, हे सगळं इतक्या उत्सुकतेनं आपण करत असतो ना, तर ते करू नये असं सुद्धा सांगितलं जातं. त्याच्यामुळे हे जे दमट वातावरण असतं

ढग दाटून आलेले असतात आणि पश्चिम घाटातल्या रानावनात जंगलांमध्ये काजव्यांच्या पोटातून लुकलुकणारा जो प्रकाश आहे, या प्रकाशात झाडांच्या फांद्या उजळतात आणि इतक्या लयबद्ध पद्धतीने ते लुकलुकणारे काजवे या काळात दिसतात ना की तो सगळा परिसर, म्हणजे ती झाडंसुद्धा पहा, हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर या अशा प्रकारच्या झाडांवर त्यांचा मुक्काम असतो आणि त्याच्यामुळे हे सगळं पाहणं वा एक सुंदर असा भाग असतो. त्याच्यामुळे ही जी काजव्यांनी बहरलेली झाडं असतात ना, त्याच्यावर गाडीचे दिवे किंवा बॅटरीचे झोत, मोबाईलच्या बॅटरीचे झोत हे टाकू नये, किंवा झाडाखाली गोंधळ करणं, काजव्यांना त्रास होईल अशा गोष्टी करणं, यासाठी याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि तुम्ही आम्ही सुद्धा जर अशा ठिकाणी जात असू तर या सगळ्या गोष्टींची दक्षता घेणं तितकंच गरजेचं आहे. रसिक हो,

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: Join Indian Navy. The Indian Navy invites online applications from unmarried male candidates for Agniveer Apprentice 01/2027 and 02/2027 batch. Last date for submission is 29th June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready. Cohesive. Atmanirbhar. Safeguarding seas for a Vikasit Samruddh Bharat. Join Indian Navy.

आणि त्याला असं कोणीतरी एक लागतं पहा की आपल्या मनातल्या गोष्टी, मनातले विचार किंवा जे काही घडतं ना ते फक्त त्याला व्यक्त करायचं असतं. प्रत्येक वेळेस त्याला त्या प्रश्नांची उत्तरं किंवा आपण जे काही म्हणतोय त्याच्यावर आणखी काही बऱ्याच गोष्टी आणि त्याच्यावर प्रतिक्रिया हवी असतेच असं काही नाही ना. त्याला फक्त आपलं कोणीतरी ऐकून घेणारं हवं असतं, फक्त ऐकणं शांतपणे. आणि मग सतत त्याचा शोध सुरू असतो. मग ते कधी नातेवाईक असतील, कधी मित्रपरिवार असेल, किंवा मग आणखी आजूबाजूला त्यांच्या नेहमीच्याच जगण्यातली आणखी माणसं असतील. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का? मानसशास्त्रज्ञ कार्ल यंग यांनी सांगितलं आहे की माणूस बाहेरच्या जगाकडे जितकं लक्ष देतो ना तितकंच लक्ष जर आतल्या जगाकडे त्यानं दिलं तर त्याला स्वतःबद्दल खूप काही समजू शकतं. याचा अर्थ स्वतःसोबत वेळ घालवणं आणि आपल्या आतल्या जगाची किंवा आपल्या आतल्या जगाशी भेट घेणं. याचा दुसरा अर्थ असा सुद्धा आहे की आपल्याच भावनांवर आपणच नियंत्रण वाढवणं. म्हणजे विचार करा ना, जे लोक स्वतःला समजून घेण्यासाठी स्वतःसाठी वेळ देतात ते काय करतात माहिती आहे का? ते आपला राग, दुःख, ताणतणाव जे आहेत त्यांना अतिशय उत्तमरित्या आणि शांतपणे हाताळू शकतात. याचं कारण काय माहिती आहे का? याचं कारण असं आहे की आपल्या भावनांचं मूळ जे आहे ना ते त्यांना समजायला लागतं. हो खरंय, म्हणजे आपलाच संवाद हा आपल्याशी होणं, स्वतःसोबत वेळ घालवणं. आता याच्यात ना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे बरं का, म्हणजे एकांतात राहणं आणि एकटेपणा या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. हो या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, कारण आपल्या या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण कितीतरी माणसांच्या कितीतरी गोष्टींच्या संपर्कात सातत्याने येत असतो आणि त्यातूनही मग हा आपला सोशल मीडिया आहे, व्हॉट्सॲप, आणखी काय काय जे सगळं आहे, मग आपलं काम आहे, आपल्या आजूबाजूला इतरांशी असलेले नातेसंबंध आहेत, त्यातून जबाबदाऱ्या आहेत आणि सतत सतत धावपळ, सतत चालणारा आवाज आहे. याच्यामुळे होतं काय ना की आपला आतला आवाज, नेमकं काय चाललं आहे आपल्यामध्ये ते कळत नाही ना आपल्याला. विचार, भावना, निर्णय घेता घेता सगळ्या गोष्टी इतक्या बदलत जातात की मग हळूहळू हळूहळू आपण मग स्वतःला परिपक्व बनवण्याच्या प्रयत्नापासून ना थोडेसे कुठेतरी मागे जातोय आणि मग सुरू होतो तो भावनिक त्रास. कधी कोणीतरी एवढंसं जरी काही बोललं ना तरी ते मनाला खूप लागतं. पहा, असं वाटतं की चला हे नातं आता ठेवायचंच नाही, नकोच ते. कधी मग अपेक्षाच पूर्ण होत नाहीत आपल्या आणि मग इतकं मन अस्वस्थ होतं की कसं बरं यातनं बाहेर पडायचं. काय काही जण ना वर्षानुवर्ष त्याच वेदनेमध्ये त्याच गोष्टीमध्ये अडकून पडतात आणि मग आपलंच दुःख किती मोठं आहे, आपल्या भावना किती मोठ्या आहेत, आपल्याला कोणी समजूनच कसं घेत नाही असा सुद्धा भाग असतो, नाही का? आता इथे सुद्धा मानसशास्त्रीय संशोधन असं सांगतं की हे जे भावनिक त्रास आहेत ना हे वाढवण्यामागे एक सगळ्यात मोठं कारण जे आहे की आपलं आपल्या भावनांवर नियंत्रण नाही. आता भावनांवर नियंत्रण नाही म्हटल्यानंतर मग तिथे मन आहेच की ना. या मनाला समजावून सांगणं, मनाचं ऐकणं, या किती गोष्टी येतात त्याच्यामध्ये. आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, कौतुक केलं जात नाही, अस्वस्थपणा वाढत जातो. खूप आहे, एखादा साधा लाईक जरी कोणी केलं नाही तरी या गोष्टी होतात ना. आणि हा अनुभव सगळ्यांचा आहे, तुमचा, माझा, अनेकांचा हा अनुभव आहे. तेव्हा आपलाच संवाद आपल्याशी कसा होईल हे जर पाहिलं तर

व्यवस्थित ठरवलं ना तर झोळी काही रिक्त राहत नाही. पहा खरं आहे खरं आहे. म्हणजे आता अगदी सगळ्या मनाच्या आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर असं वाटलं असेल की याच्या पुढचा कार्यक्रम तसा आहे, तर नक्कीच नाही आहे. आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात कसं असतं ना, आपण वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत असतो, वेगवेगळ्या ज्या काही चाललेल्या असतात त्याच्यावर बोलत असतो, आणि रोजच्या जीवनात ना बरेचदा असं असतं की अशा नवनवीन गोष्टी, म्हणजे तशा जुन्याच असतात बरं का, पण नवीन म्हणून समोर आल्यानंतर किंवा मग ट्रेंड असेल किंवा आणखी काही असेल तर मग एक ऊर्जा म्हणणार नाही मी त्याला, गंमत असते त्याच्यामध्ये, खरंच खरंच गंमत असते. आणि आता असं झालं ना की इतकी धावपळ असते की आपल्याला सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण होणं गरजेचं असतं. त्याच्यासाठीसुद्धा मग वेगवेगळ्या टेक्निक्स असतात, अनेक पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये. मी तर आता हल्ली ते वाबी साबी वाचते आहे, त्याच्यानंतर मग असे जपानी तंत्रज्ञानाचे असे वेगवेगळे पुस्तकं आहेत ना, त्या पुस्तकांचं सध्या वाचन चालू आहे. पण खरं सांगू का, आत्ता जर मी त्या पुस्तकांविषयी बोलायला गेले ना तर ती जी पुस्तकं आहेत ना ती स्वतंत्र कार्यक्रमाचा विषय आहेत, त्यामुळे त्या सगळ्या पुस्तकांवर एक वेगळा खास कार्यक्रम मी नक्की करेन. आता त्याविषयी बोलत नाही, पण फक्त काही पुस्तकांची अशीच नावं मला घ्याविषयी वाटत आहेत. म्हणजे ईट दॅट फ्रॉग, सगळ्यात कठीण काम, बरीच बऱ्याच गोष्टी आहेत, नाही मी सांगत आहे फास्ट फार काही. पण आपली कामं जर पटकन व्हायला हवी असतील, म्हणजे आम्हा सख्यांना विचारा की सकाळी 7:26 किंवा 8:22 गाडी पकडायची असेल तर 5 उठून भात डाळ भाजी चपाती आणखी मुलांचा डबा आणखी काही हे सगळं कसं त्यावेळेत आटपून पटकन निघायचं त्या ठोक्याला, हे त्यांना जमतं बरं का. पण हे कसं जमतं, सरावानं जमतं. आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक पुस्तकं, क्लुप्त्या असतील, युक्त्या असतील, तंत्र असतील, ती उपयोगाला येतात. फर्स्ट थिंग फर्स्ट, गेटिंग थिंग्स इन, करायच्या गोष्टी कामांची यादी बनवणं, आता या सगळ्या गोष्टींसाठी ना आपल्याला नियोजन लागतं. पहा, पण कामाचं नियोजन करणं वेगळं आणि प्रत्यक्षात काम सुरू करणं आणि ते अंमलात आणणं या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. हो, एखादं काम सुरू केलं, लक्ष केंद्रित करून आपण करतोय, मग वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना

करण्याची मस्त कल्पना असेल. आपल्याला टार्गेट पूर्ण करून द्यायचं आहे, करायचं आहे. आणि घरी काम करताना काय होतं बरं, हल्ली खूप सुंदर व्हिडिओ असतात वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचे. छोटंसं बाळ मागे बसलं आहे, खुर्चीत बाबा काम करतायत आणि ते मागून काय काय काय काय करताय, बाबा आपले फोनवर बोलतायत, कामसुद्धा करतायत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर मला एक ना इटालियन तंत्र जे आहे हे हल्ली फार आवडते. आता त्याला 5 मिनिट्स टेक्निक तुम्ही म्हणू शकता, ते म्हणजे पोमोदोरो पद्धत. आता पोमोदोरो हा एक इटालियन शब्द आहे आणि या पद्धतीचा शोधसुद्धा एका इटालियन विद्यार्थ्यानेच लावला आहे. त्याला अभ्यास करताना लक्ष केंद्रित करता येत नव्हतं म्हणून त्याने ही पद्धत सुरू केली. खूप सोपी पद्धत आहे, म्हणजे कसं आहे की काम सुरू केल्यानंतर पहिल्या 25 मिनिटांमध्ये हाती घेतलेलं काम पूर्ण करायचं, त्याच्यानंतर 5 मिनिटं थांबायचं, ब्रेक घ्यायचा. म्हणजे 25 मिनिटाचं काम करायचं, 5 मिनिटांचा ब्रेक घ्यायचा आणि असा 30 मिनिटांचा मिळून एक पोमोदोरो होतो. पोमोदोरो किंवा पोमोडोरो म्हणू आपण त्याला. आणि त्या विद्यार्थ्यानं काय केलं की एक साधा टायमर वापरला जो टोमॅटोच्या आकाराचा होता आणि त्याच्यावरूनच त्याला पोमोदोरो असं नाव पडलं. म्हणजे कसं, इटालियन भाषेत पोमोदोरो म्हणजे टोमॅटो असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 25 मिनिटांचं काम, 5 मिनिटाचा ब्रेक आणि 30 मिनिटाचा मिळून एक पोमोदोरो. खूप सोपी अशी वापरायला ही पद्धत. पहिल्यांदा आपल्याला इतकंच करायचं आहे की आपल्याला काम करायचं ते ठरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 25 मिनिटं आपण याच्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत हे ठरवायचंच आहे. टायमर लावायचा आणि अजिबात न थांबता ती 25 मिनिटं सुसाट त्या कामाला द्यायची. आहे की नाही? 5 मिनिटाचा ब्रेक आहेच नंतर, नंतर दुसरा पोमोदोरो सुरू झाला. मजा आहे की नाही? म्हणजे जर दिवसभरात 6 तासाचं काम आहे किंवा 8 ते 9 तासाचं काम आहे, जसं काम असेल तसं, मीटिंग्ज असतील, काम पूर्ण करायचं आहे, टार्गेट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तर ते 6 तास किंवा 9 तास बघण्यापेक्षा जर फक्त 25 किंवा 30 मिनिटांचा एक पोमोदोरो पाहिला तर हरकत नाही ना करायला.

बरेचदा काय होतं ना, काम मोठं असेल आणि टार्गेट्स कम्प्लीट करायचं असतील ना, तर ते पाहूनच भीती वाटते. आणि आपण कसा हिशेब करतो की या कामाला साधारण तरी 8 ते 9 तास लागतील. अरे बापरे, किती वाजतील बरं, आता कसं करायचं बरं. पोमोदोरो किंवा पोमोडोरो हे तंत्र खरंच एक यशस्वी तंत्र आहे. कारण आपण काय करतो, 20 ते 25 मिनिटांमध्ये, म्हणजे 25-25 मिनिटांमध्ये कामाला आपल्या विभागतो की नाही, 5 मिनिटाचा ब्रेक, आणि मग असे ते 8 ते 9 तासांचे जर आपण किती पोमोदोरो होतील हे जर ठरवले, हे पाहिलं तर लक्षात येतं. पण एक तर काम करण्यासाठी इतका वेळ लागणार आहे असा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा भीती वाटतेच, खरं आहे, स्वाभाविक आहे. पण 25 मिनिटांचा जेव्हा आपण टार्गेट सेट करतो ना, तेव्हा मग कसं असतं की म्हणजे मेंदूत आपल्या ती गोष्ट नोंदवली जाते, पहा की नाही आत्ता ह्या 25 मिनिटात इतकं करायचं आहे. मग तेवढ्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करून ते पूर्ण जेव्हा करतो ना, तेव्हा कमाल आहे. पण पोमोदोरो वापरताना कसं आहे ना, काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. की म्हणजे आपण जर टायमर लावतोय तर तो टायमर आवाजाचा पाहिजे, म्हणजे मग ती घड्याळाची टिकटिक असू देत किंवा आणखी कुठलं संगीत असू दे किंवा मोबाईलवर आपण काही लावू, किंवा जो वेळ, जो 25 मिनिटांचा वेळ आहे ना, तो कमी होताना ना आपल्याला दिसायला हवा. तो वेळ कमी होताना जर आपल्याला दिसत असेल ना, तर आपण अलर्ट मोडवर जातो. पहा, कारण त्याच्यानंतरची 5 मिनिटं जी असतात 25 मिनिटांनंतरची, ती आपल्याला आराम करायला मिळतात ना. मग याच्यात आपण 5 मिनिटं आपली आहेत, करूया असे. आणि अशा तऱ्हेनं काम करत असताना आपला भ्रमणध्वनी जो आहे तो आपण सायलेंटवर ठेवला, किंवा आणखी काही आपण ठरवायचं आहे. कारण या पद्धतीमध्ये आपण काय करतो माहिती आहे, की मेंदूला आपल्या ट्रेन करत असतो, त्याला शिकवत असतो की 25 मिनिटांसाठी आपण कशा तऱ्हेनं आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि एकदा मेंदूला हे कळलं ना, की मग तो हळूहळू त्या 25 मिनिटांच्या कामावरनं लक्ष केंद्रित करायला लागतो. आता तुम्ही म्हणाल, चला 25 मिनिटाचा आपण सेट केला, पण मध्येच काहीतरी असा अडथळा आला आणि आपल्याला मध्येच काम सोडायला लागलं, तर पुन्हा रिसेट करा. तिथून 25 मिनिटं पुढे ठरवा. सोपं आहे, आपल्या मेंदूला आपण शिकवतोय की 25 मिनिटांचं. आणि या अशा तंत्रांची जेव्हा सवय लागते ना, तेव्हा जास्तीत जास्त कामं पूर्ण व्हायला मदत होते. तुम्ही म्हणाल अशा खूप पद्धती आहेत, किंवा 5 मिनिट्स टेक्निक आहेत, बऱ्याचशा पद्धती आहेत, छान आहेत. पण अभ्यास करायला मिळावा आणि त्या वेळात अभ्यास पूर्ण व्हावा म्हणून त्या इटालियन मुलाने शोधून काढलेली ही पद्धत छान आहे. अनेक जण काम करतायत याच्यावर. हो, टिक टिक टिक टिक टिक टिक, आपल्या मग हातात मोबाईल आहे, त्यामुळे आपल्याला ते दिसेलच आता कसा वेळ जातोय. आता माझ्या समोरच्या घड्याळ्यातसुद्धा वेळ हळूहळू पुढे चालली आहे रसिका. हो, ऐकूया एक छानसं गीत आणि त्यानंतर पुढे जाऊया आपणही.

0: मा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना.
1: कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech cadet entry scheme, permanent commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.

आणि आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते रसिक हो, यानंतर एक छानसं गीत आणि त्या गीताबरोबरच आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमाचीही सांगता होती, त्यानंतर ठीक 11 वाजता पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात युवा तरंगमध्ये। तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि

0: ही पृथ्वीमोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर एमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

नमस्कार. 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी. आणि आपल्या या युवातरंग कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. रसिक हो,

0: तुझा पंख दिले देवाने कर विहारस, असा छान विहार करायचा असेल तर कष्टे विण फळ ना मिळते. आज आपण पाहतोय अनेक जण नवीन असं काहीतरी वेगळं करण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत आणि त्यात यशस्वीसुद्धा होत आहेत. जसे का कसं आहे ना की आपल्या घरात असलेल्या काही काही गोष्टी असतात, पहा मग आपले शूज असतील, आपल्या बॅगा असतील किंवा लेदरच्या काही गोष्टी असतील, जॅकेट असेल, हेल्मेट असेल किंवा सोफा असेल, ह्या बऱ्याचशा गोष्टींना खराब होतात. त्या खराब झाल्यानंतर आपण काय करतो? आपण टाकून देतो, बरोबर आहे ना? टाकून देतो की नाही? पण जर याच गोष्टी नवीन झाल्या तर, म्हणजे या सगळ्या गोष्टींना पुन्हा नव्यासारखं बनवता आलं तर, हो हो, हाच विचार किंवा हीच कल्पना व्यवसायाचा एक केंद्रबिंदू असू शकते किंवा व्यवसायासाठी म्हणून या कल्पनेचा वापर करून नवीन काहीतरी स्टार्टअप सुरू होऊ शकतं, याचा तुम्ही आम्ही कोणी विचार केला असेल का? पण याच विचारातून एका कंपनीचा, एका अनोख्या स्टार्टअपचा जन्म झाला आणि या स्टार्टअपला आकार देणारे दोन नवउद्योजक आहेत, ते म्हणजे विजय गोपाळराव पवार आणि वैभव होळसांबरे. या दोन तरुण उद्योजकांनी हा जो साधा प्रश्न आहे की महागड्या वस्तू आपण घेतो आणि त्या टाकून देतो, पण त्या आपल्याला नव्यानं का बरं बनवता येऊ नये, आणि याच्याच उत्तरात विचार करत असताना त्यांना या अनोख्या स्टार्टअपची कल्पना सुचली. पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ना या सगळ्या गोष्टी काय आहेत, कशी बरं सुरुवात झाली आणि हे स्टार्टअप नेमकं काय करतं. तर आज आपल्यासोबत आहेत वैभव होळसांबरे आणि विजय पवार, आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. हॅलो.
1: हॅलो.
0: नमस्कार.
1: नमस्कार मॅम.
0: नमस्कार. तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. तर वैभव होळसांबरे आत्ता आपल्याशी बोलतायत, बरोबर ना वैभवजी?
1: हो हो हो.
0: आणि आपल्यासोबत विजय पवार सुद्धा आहेत ना?
1: हो आहेत.
0: बर बर बर. तर मी आता आपल्या श्रोत्यांना एक ओळख आणखी एक करून द्यायची आहे की विजय पवार जे आहेत, विजय गोपाळराव पवार यांचं बाराखडी उद्योजकतेची हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा अनेक जण त्यांना ओळखत आहेत. आणि मगाशी आपण बोलत असताना विजयजी तुम्ही सांगितलं की तुम्ही दोघांनी एकत्रित मिळून असे 4 ते 5 स्टार्टअप किंवा व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. आम्हाला तुमच्या दोघांकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, तेव्हा तुम्हा दोघांचंही आमच्या आजच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: हा, पर आता मला एक सांगा, हे जे अनोखं स्टार्टअप आहे की जुन्या ज्या गोष्टी आहेत, मग तुमचे शूज आहेत, लेदर बॅग्स आहेत, आणखी काय, हे नव्यानं किंवा त्याला पुन्हा नव्यासारखं बनवता येऊ शकतं, हे सुचलं कधी आणि कसं?
1: मॅम, याच्याबद्दल बोलायचं म्हणजे आमचं इनोव्हेटिव्ह लॉन्ड्री बास्केट नावाचं एक स्टार्टअप आहे, जो की पहिला महाराष्ट्रीयन ब्रँड आहे जो की लॉन्ड्री इंडस्ट्रीमध्ये फ्रँचायझी देतो. कारण बाकी इतर जे ब्रँड आहे ते सगळे ब्रँड बाहेरचे आहेत, महाराष्ट्रा बाहेरचे आहेत. तर फ्रँचायझी देणार, लॉन्ड्री इंडस्ट्रीमध्ये फ्रँचायझी देणार आमचा पहिला ब्रँड, ज्याच्यावर आम्ही 2016-17 पासून काम करत
0: होतो. एक विनंती विजयजी, एक गोष्ट हा की आपल्याला इथे काही नियम आहेत, त्यामुळे आपल्या स्टार्टअपचं किंवा कंपनीचं नाव आपल्याला ना सारखं घेता येणार नाही. हा, तेवढी फक्त काळजी घ्या.
1: नक्की
0: बोला.
1: तर ज्यावेळेस आम्ही हे लॉन्ड्री व्यवसाय सुरुवात केली होती, तर लॉन्ड्रीचा व्यवसाय चालू असताना कस्टमर कडून रिक्वायरमेंट यायची की आमचे हे लेदरचे प्रोडक्ट आहेत किंवा शूज आहेत तर ते आम्हाला क्लीन करून पाहिजे. पण एक्झिस्टिंग मार्केटचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला तर तेव्हा लक्षात आलं की एक्झिस्टिंग मार्केटमध्ये हे सर्व्हिस जे प्रोव्हाइड करतात ती लोक जसं चहासोबत बिस्किट विकलं जातं की एक अलाइड प्रोडक्ट म्हणून त्याची सर्व्हिस दिली जाते. म्हणजे कपड्याची लॉन्ड्री आहे तर आम्ही शूज क्लीन पण करून देऊ. आणि पर्टिक्युलर लेदरचा जर विचार केला तर लेदरमध्ये एक्झिस्टिंग मार्केटमध्ये फक्त 2 ट्रीटमेंट होत्या. एक म्हणजे लेदर आयटमला पॉलिश करून देणं, पण ते टेम्पररी आहे, ते तात्पुरतं आहे. आणि दुसरं म्हणजे लेदर रिप्लेस करून देणं, जे की खूप खर्चिक आहे. उदाहरण घ्या, तुमची 100 रुपयाची एखादी वस्तू जर असेल

0: लेदर तुम्हाला रिप्लेस करायचंय तर त्याचा खर्च तुम्हाला 80 ते 85 रुपये येतो.
1: हो हो अगदी.
0: म्हणजे एक सोल्युशन होतं तरी तात्पुरतं टेम्पररी होतं आणि दुसरं होतं ते खर्चिक होतं. ह्याच्यावर अभ्यास करत असताना बाहेरच्या देशात काय चालतं किंवा बाहेरच्या देशातले लोक काय याच्यावरती काम करतात त्याचा आम्ही अभ्यास केला आणि तेव्हा लक्षात आलं की रिस्टोरेशन ही जी सर्व्हिस आहे तर ह्या सर्व्हिसमध्ये खूप चांगला स्कोप आहे आणि प्रोडक्टच्या किमतीच्या 22 ते 25% खर्चामध्ये ही सर्व्हिस दिली जाऊ शकते.
1: अरे वा.
0: हा मग आम्ही याच्यावरती 2022 पासून अभ्यास केला. वैभव सर जे आहेत ते ऑलरेडी लॉन्ड इंडस्ट्री मधला अनुभव किंवा मी स्वतः सर्व्हिस सेक्टर मध्ये 10 वर्षापासून काम करतो त्यामुळे कस्टमरची जी नीड आहे याच्यावरती फोकस गेला आणि एक लक्षात आलं की जर कस्टमर 80 ते 85% नवीन प्रोडक्ट साठी तयार असेल तर 22 ते 25% आपल्याला रिस्टोरेशनला सहज देऊ शकतो आणि जर आपण चांगला रिझल्ट दिला तर डेफिनेटली त्यांचा खर्च पण वाचेल आणि कमी खर्चामध्ये चांगली सर्व्हिस मिळेल.
1: अच्छा. नाही म्हणजे माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधीच दिलं. म्हणजे असाही एक प्रश्न श्रोत्यांच्या मनात असेल की त्या सगळ्या रिस्टोरेशनला पैसे देण्यापेक्षा नवीनच वस्तू येईल ना त्याच्यामध्ये असं होत नाहीये ना.
0: बरोबर. पण त्याचा खर्च जसं मी म्हटलं की नवीन वस्तूच्या खर्चाच्या 22 ते 25% रकमेमध्ये तुमचं रिस्टोरेशन होतं.
1: अच्छा. म्हणजे जर 1000 शूज असतील तर 200 ते 300 रुपयात ते सगळं रिस्टोरेशन होतं.
0: चार आमचं हायेस्ट आमची प्राइस आहे 400 रुपये.
1: अच्छा. यात नेमकं काय काय होतं? नेमकं काय काय होतं
0: हे बघा. म्हणा आता उदाहरण जर आपण शूजचं घेतलं ओके तर सगळ्यात आधी आम्ही त्याचं मॅन्युअल डस्टिंग सगळ्यात आधी इन्स्पेक्शन होतं. पहिली स्टेप जी आहे ती इन्स्पेक्शन आहे. दुसरं स्टेज जे आहे तर त्या इन्स्पेक्शन मध्ये जे काही आम्ही पॉईंट काढतो बुलेट पॉईंट म्हणता येईल त्याला की प्रोडक्टचं मटेरियल कुठलं आहे ते कधी परचेस केलेलं आहे त्याच्यावरती आधी कुठली ट्रीटमेंट झालेली आहे का ओके त्याचा कुठलं कलर आणि किंवा काय सगळं जे काही ओव्हरऑल ज्याचं आपण म्हणतो ना की एखादा पेशंट डॉक्टरकडे गेल्यानंतर जसं चेकअप होतं तसं आम्ही पूर्ण चेकअप करतो त्याचं हेल्थ चेकअप करतो त्या प्रोडक्टचं ते चेकअप झाल्यानंतर त्याच्यानुसार जे काही आपल्याला सर्व्हिस पाहिजे त्या सर्व्हिसनुसार सगळ्यात पहिली स्टेज असते मॅन्युअल डस्टिंग त्याचं ओके त्याची धूळ आणि जे काही जर्म्स वगैरे आहेत ते पूर्ण आम्ही रेक्टिफाय करतो आणि क्लीन करतो. दुसरी स्टेज येते मेकॅनाइज डस्टिंग. आता सुरुवातीला जसं मी म्हटलं की आधी मायक्रो फायबर डस्टिंग आम्ही मॅन्युअल डस्टिंग करतो आणि नंतर आम्ही मेकॅनाइज डस्टिंग करतो मशीनचा युज करून त्याचं पूर्ण डस्टिंग केलं जातं. त्यानंतर पुढची स्टेज जी आहे त्याचं जसं आपण एखादा प्रोडक्ट अनबॉक्स करतो तर त्या टाईपमध्ये आम्ही पूर्ण जो आयटम आहे तो डिसेम्बल करतो ओके. म्हणजे समजा सूटचे केस आहेत आतले जे काही आपलं कुशन आहे तो पूर्ण बाजूला काढतो. प्रत्येक प्रोडक्ट सेपरेट करून त्याचं क्लिनिंग सेपरेट केलं जातं आणि त्यानंतर जो पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल तुमच्या शूजच्या पुढच्या टोकाला काहीतरी खराब झालेला आहे तर आधी आपण त्याचे लेस काढलेला आहे आधी आपण त्याचे कुशन्स काढलेले आहेत तर त्याच्यामुळे काय होतं की पुढच्या टोकाला जिथं मला ट्रीटमेंट करायचं आहे तिथं पर्टिक्युलर त्या एरियाला मला फोकस करता येतं.
1: बरं. आता एक प्रश्न असा येतो ना याच्यामध्ये की किती जुने शूज किंवा किती जुन्या वस्तू चालतील कारण प्रत्येक गोष्टीचं एक लाईफ असतं ना स्वतःचं.
0: येस एक्झॅक्टली. आता तुम्हाला सांगतो की आमच्याकडं एक जॅकेट आलं होतं तर ते जॅकेट परचेस केलं होतं त्यांनी 7 वर्षापूर्वी पण वापरलं होतं फक्त 2 वेळा.
1: बरं.
0: आपण कुठला जर प्रोडक्ट बघितला तर 2 ते 3 वर्ष लाईफ सायकल असते त्याची पण जर तुमचा प्रोडक्ट कंडिशन मध्ये असेल आणि 20 वर्ष जुना जरी असेल तरी आम्ही तो रिस्टोअर करून देऊ शकतो.
1: अच्छा. म्हणजे अगदीच जीर्ण झालेली वस्तू नाही चालणार तुम्हाला?
0: अगदीच जीर्ण म्हणजे त्याच्यात जीवच उरला नाही अशा वस्तूला काही करू शकत नाही. त्याच्यामध्ये टिकून राहायची ताकद आहे त्या वस्तूमध्ये तर डेफिनेटली म्हणजे काही काही गोष्टी आम्ही विंटेज गोष्टी ज्याला आपण म्हणतो अशा गोष्टींचा रिस्टोअर केलं.
1: अरे वा. म्हणजे साधारण किती जुन्या वस्तू आहेत तुमच्याकडे?
0: आता तुम्हाला एक सांगतो की आमचं एक लेदर शूज जो आहे वुडलँडचा नाव आहे बघ तो आपण
1: कुठलाही ब्रँड नेम नाही घेता येणार आपल्याला.
0: सॉरी परत मी एक शूज जो होता तो शूज आम्ही ऑलमोस्ट 12 वर्ष जुना शूज रिस्टोअर केला.
1: ओ हो कमाल आहे.
0: लुक्स लाईक अ न्यू.
1: अच्छा. पण आता पहा ना एखादी वस्तू जितकी जास्त जुनी तितका त्याला येणारा खर्च हा थोडा जास्त असेल असं काही आहे का?
0: हो हो हो. आता कारण तुम्हाला सांगतो आम्ही एक लेदर बॅग रिस्टोअर केली तर ती बॅग त्या कस्टमरला त्यांच्या बॉसने गिफ्ट केली होती जे की ह्या जगात नाहीये ओके. म्हणजे त्यांच्यासाठी ती बॅग जी ती मेमरी होती. मग आम्ही फक्त सर्व्हिस न देता आम्ही इमोशन पण जपतोय कस्टमरच्या त्यामुळे त्या इमोशन ज्या आहेत त्या आता फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या आईने गिफ्ट केलेला असेल एखाद्याच्या फॅमिलीने गिफ्ट केलेला असेल पण त्यांना ते रिस्टोअर करायचं त्यांना माहितीच नाही की जीर्ण झाले जुनं झाले त्याचा कलर गेलेला आहे त्याचं लेदर एकदम डल झालेला आहे पण तेच रिस्टोरेशनमध्ये तुम्हाला जर नवीन करून पाहिजे असेल तर माझ्या मते मेमरीज किंवा विंटेज गोष्टीसाठी किंमत हा कधीच अडथळा ठरत नाही.
1: बरं बरं बरं, असं आहे.
0: त्यामुळे प्राइसिंग जी आहे तर डेफिनेटली एवढं सांगतो की रेग्युलर गोष्टीपेक्षा थोडीशी किंचित 5-10% फरक पडतो, बट डेफिनेटली इट डज नॉट गोज टू द न्यू प्रोडक्ट प्राइस.
1: बरं, या वस्तू रिस्टोअर केल्यानंतर त्यांचं आयुष्य किती वाढतं?
0: आता तसं जर बघायला गेलं मॅम, तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही नाशवंत आहे, बरोबर. शेवटी आपल्या वापरावरती डिपेंड आहे. पण जर आपण केअरफुली वापरतोय, काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी वापरतोय, तर ऑन एन एव्हरेजली तुम्ही लेदर प्रोडक्टला रिस्टोअर केलं तर आपण असं म्हणू शकतो की 1-1.5 वर्षाने त्याची लाईफ वाढते.
1: बरं बरं बरं बरं,
0: हो. कारण लेदरला सगळ्यात जास्त धोका असतो पाण्यापासून, आणि एक्झिस्टिंग मार्केटमध्ये मेन अडचणच ही आहे की तुम्ही लेदर शूज जरी क्लिनिंगला दिलं तरी ते पाण्यातच क्लीन करतात ते लोक.
1: बरं, पण आता आणखी एक गोष्ट कशी आहे की याच्यामध्ये तुम्ही कुठल्या मशीन्सचा वापर करता का?
0: येस मॅम, आता कसं आहे की काम जे आहे हे स्किल्सचं काम आहे, बरोबर. तर फर्स्ट स्टेज जी आहे ती मॅन्युअल होते, आणि जे ज्याला आपण असं म्हणू की फिनिशिंग जे आहे त्या प्रोडक्टचं फिनिशिंग हे मशीनवर केलं जातं.
1: बरं, पण मग या मशीनरी तुम्ही मागवल्यात का, तुमच्याकडे होत्या का, कसं काय?
0: नाही, ऍक्च्युली कसं की या मशीन आम्ही बाहेरून इम्पोर्ट केलेल्या आहेत, म्हणजे इंडियामधनच पण ना दुसऱ्या स्टेटमधून, कारण आपल्या स्टेटमध्ये त्याचं प्रोडक्शन होत नाही, आणि याच्यामध्ये आम्ही कस्टमाइज आम्हाला जसं पाहिजे तसं बदल करून घेतलेला.
1: वा,
0: हो.
1: ओके, पण मग
0: आम्ही आमच्या रिक्वायरमेंट नुसार असेम्बल करून घेतलेले आहेत मशीन, कारण आर्ट ऍक्च्युअली एक्झिस्टिंग मार्केटमध्ये ज्या मशीन होत्या ना ते जसं मी म्हणलं ना की रेडीमेड होतं हे असंच आहे आणि हे घेतलं पाहिजे, पण जे मशीन मॅन्युफॅक्चर आहेत त्यांना ते डिझाईन किंवा आमची रिक्वायरमेंट सांगितली की नाही आम्हाला फॉर एक्झाम्पल आम्हाला 1-2 मीटरचं हे पाहिजे, गॅप पाहिजे, तर तो गॅप कव्हर करणं असेल किंवा ते ब्रश फिटिंग असेल क्लिनिंग करायचं, तर त्या क्लिनिंगला जो ब्रश लावायचा आहे तो ब्रश कितल्या कुठल्या साईज मध्ये असला पाहिजे, हे जे चेंजेस आहेत हे आम्ही स्वतः त्याच्यावरती वर्कआउट केलेला आहे.
1: अच्छा अच्छा, मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही रिस्टोअर करता?
0: आता रिस्टोरेशनचा जर विचार केला तर आपण जे वॉलेट वापरतो मेन्सच्या ऍक्सेसरीज मध्ये, मेन्स वॉलेट पासून बेल्ट आहे, इच अँड एव्हरीथिंग जिथं कुठे लेदर वापरलं जातं प्रत्येक गोष्ट आम्ही रिस्टोअर करू शकतो. लेडीज हँडबॅग असतील किंवा लॅपटॉप बॅग असतील, लेदर जॅकेट असेल, लेदर सोफा असेल, लेदर शूज असेल, इव्हन गाडीच्या फोर व्हीलरच्या सीट्स असतील, तुमच्या लेदरच्या चेअर्स असतील, इव्हन आपलं जे बेड असतं बेडवरती काही प्रीमियम बेड जे असतात त्याला लेदरला बॅक असतं, बरोबर, लेदर बॅक असतं, तर ते लेदर बॅग देखील रिस्टोअर केलं जाऊ शकतं.
1: अरे वा, गाडीच्या सीट कव्हर्स जे असतात त्याही येतात अरे वा अरे वा. पण मग आता लोकांचा प्रतिसाद कसा आहे याला?
0: प्रतिसादाचं जर सांगायचं म्हटलं तर मॅम, काम आम्ही 2022 पासून करतोय, आणि जे डेडिकेटेड आउटलेट आहे ते आम्ही आता मार्च महिन्यामध्ये ओपन केलं विमाननगर एरियामध्ये, ओके, पुण्यामध्ये. तर लोकांचा रिस्पॉन्स असा आहे की आम्ही आजपर्यंत 1 रुपये पेड मार्केटिंग वरती खर्च केला नाही, माउथ टू माउथ पब्लिसिटीने आम्हाला लोक स्वतःहून येत आहेत, कस्टमर जे आहेत ते स्वतःहून अप्रोच करतात, त्यामुळं असं म्हणता येईल की भरभरून प्रतिसाद मिळतोय.
1: वा वा, छान आहे छान. आणखी सुद्धा बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत मला या संदर्भात, कारण हे वेगळं आहे काहीतरी. तर आपण एक गाणं ऐकूया आता, आणि त्यानंतर मग आपला हा संवाद सुरू राहील असाच. हा,
0: नक्की.

0: स्वतः आता आपण आपल्या या कार्यक्रमात संवाद साधतोय. विजय गोपाळराव पवार आणि वैभव होळचांबरे हे जे उद्योजक आहेत त्यांचे जवळपास 4 ते 5 स्टार्टअप्स आहेत. आणि जसं मी याच्या आधी म्हटलं होतं तसं की त्यांच्या एका स्टार्टअपच्या माध्यमातून ते शू क्लिनिंग म्हणा किंवा मग ज्या सगळ्या लेदरच्या किंवा चांबड्याच्या ज्या वस्तू आहेत ज्याच्या वस्तू म्हणजे बॅग्स असतील, जॅकेट, हेल्मेट, सोफ्याचे कवर्स असतील, त्या जुन्या झालेल्या गोष्टी यांना रिस्टोअर करून म्हणजे या नव्या स्वरूपात आपल्यापर्यंत आणण्याचं किंवा त्या नव्या करून देण्याचं काम किंवा अशा प्रकारचं स्टार्टअप यांनी केलेलं आहे. पण याच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांची आणखीसुद्धा काही स्टार्टअप्स आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत विजय पवार आणि वैभव होळचांबरे. हॅलो.
1: हॅलो.
0: हां विजयजी आणि वैभवजी, आपण आहात आता आपल्यासोबत. आपण सांगितलं आपल्या या स्टार्टअपविषयी, पण मला एक प्रश्न आहे की ही कल्पना तुम्हाला सुचली कधी आणि ही सुचण्याआधी व्यवसायाला सुरुवात करण्याआधी तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती?
1: घरच्यांची प्रतिक्रिया ह्या व्यवसायाच्या कल्पनेबाबत जर विचार करायचा झाला तर 2013 साली मी पुण्यामध्ये आलो इंजिनिअरिंग नंतर. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर एके ठिकाणी ऍज अन इलेक्ट्रॉनिक इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तर त्यावेळेला मार्केट रिसेशन खूप होतं, तर ती म्हणजे लॉंग स्टोरी खूप मोठी आहे, नाही का? त्याच्यामध्ये बघ शॉर्टमध्ये एवढं सांगतो की रिसेशन होतं खूप, म्हणजे एकतर ग्रामीण भागात ना आलेलो मी, लातूरचा प्रॉपर, लातूरमधनं 30 किलोमीटर गाव आहे माझं, त्या गावात अजूनही मोठं कॉलेज नाही किंवा काही नाही अशा ठिकाणावर नाही आलेलो.

0: सर्व्हिस प्रोव्हाइड करायची.
1: मग तेव्हाही तुम्ही दोघे होतात का एकट्याने करत होता?
0: नाही, सुरुवात त्यावेळेस माझी वेगळी झाली, वैभवची वेगळी झाली.
1: सुरुवात
0: जी आहे
1: ती. अच्छा.
0: आणि ज्यावेळेस सुरुवात आम्ही केली मग रिस्पॉन्स खूप चांगला मिळत गेला. आजची कंडिशन अशी आहे की आज त्या तो बिझनेस टोटली ऑटो पायलट मोड वरती गेलेला आहे, मला तिकडे बघायची सुद्धा गरज पडत नाही. थोडा ऑटो पायलट मोड वरती आहे आणि 15,000 पेक्षा जास्त कस्टमरला मी सर्व्हिस दिलेली आहे पुणे पीसीएमसी आणि मुंबईमध्ये मिळून.
1: ग्रेट.
0: आणि घरच्यांचं म्हणजे असं होतं की हा शिकला इंजिनियर झालाय ना, कुठेतरी जॉब केला पाहिजे, पगार पाणी आलं पाहिजे. आणि जे टिपिकल ग्रामीण भागातल्या आई वडिलांची इच्छा असते तसं चालू होतं सगळं. पण पहिल्या 2 वर्षानंतर काय झालं की एक बिझनेस अवॉर्ड मिळाला मला आणि त्यावेळेला आई वडिलांना आणायचं होतं. आणि त्या कार्यक्रमामध्ये आई वडिलांना समजलं की आपला मुलगा काहीतरी व्यवसाय करतो आणि तो व्यवसाय हा आहे.
1: अरे बाप. 2 वर्षानंतर.
0: 2 वर्षानंतर. आणि जेव्हा हे समजलं तर गावाकडच्या लोकांची रिएक्शन अशी होती की काय पाटलाचा पोरगा आहे, तुम्ही लोकांची संडा सुधतो का? म्हणजे कसं होतं की गावाकडे एकतर व्यवसायाबद्दल जागरूकताच नाही आणि जज केलं जातं तुम्हाला, तुम्ही काय करता त्याच्यावरनं. भले मी त्या व्यवसायात 80 लोकांना रोजगार देतोय किंवा काय, हा पार्ट नंतरचा झाला, पण त्या लोकांना काय वाटलं की अरे हा साफसफाई करतो म्हणजे लोकांचा संडास होतो. मला त्यामध्ये कमी नाही, मी स्वतः टॉयलेट क्लिनिंग केलेलं आहे लोकांचं, इंजिनियर असून देखील.
1: पण तुम्ही स्वतःला सिद्ध केलं ना? स्वतःला सिद्ध केलं तुम्ही. वा वा.
0: येस.
1: आणि मला तर वाटतं की तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून आता भारतभर पुस्तक खूप लोकप्रिय आहे तुमचं, बाराखडी उद्योजकतेची. मला, मीही वाचलंय ते पुस्तक आणि बऱ्याच जणांना यातून अनेक कल्पना मिळाल्या आहेत, नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा सुद्धा मिळालेली आहे. त्याच्या बरोबरीनं तुम्हाला बरेचसे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत, काय सांगाल याविषयी?
0: पुस्तकाचं जर सांगायचं म्हणलं ना मॅम, पुस्तकाची सुरुवात अशी झाली की सुरुवातीपासून मी एक तर स्वतः ग्रामीण भागातून आल्यामुळं व्यवसाय करताना भयंकर अडचणी आल्या. म्हणजे लिटरली इथपर्यंत झालं होतं की पार्टनरनं धोका दिला, मी आत्महत्येचा पर्याय निवडला होता. त्याच्यावरती म्हणजे जो स्टॉकचा व्हिडिओ होऊन पण गेला, युट्यूबला व्हिडिओ पण झाला त्याचा, तर आत्महत्येच्या पर्यायापर्यंत गेलो होतो. मग नंतर लक्षात आलं की जर आपल्या आपण इंजिनियर असून आपल्याला एवढ्या अडचणी आहेत, तर गावाकडची जी मुलं आहेत त्यांना तर मार्गदर्शन करणारं कोणीच नाही.
1: बरोबर.
0: मग त्यामुळं एक सोशल प्लॅटफॉर्म आम्ही चालू केला आणि त्या सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आजपर्यंत 2019 पासून आजपर्यंत जवळपास 2800 पेक्षा जास्त व्यावसायिक आम्ही घडवलेत, ज्याच्यामध्ये की आम्हाला काहीतरी करायचं इतक्या कच्च्या कामापासून त्या लोकांना कोटेशन कसं बनवायचं, तुमचं ब्रँड नेम काय असलं पाहिजे, सगळं मार्गदर्शन आम्ही त्याच्यामध्ये दिलेलं आहे.
1: वैभवजी, तुमची सुद्धा अशीच परिस्थिती होती का? घरी काय प्रतिक्रिया होती तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा?
2: मॅम, मी पण मी आणि विजय सर एकाच गावचे, लातूरचे.
1: बर.
2: हा, पण आमची भेट 2021 मध्ये झाली. माझं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण पुण्यामध्ये झालं, बीटेक एमआयटी मध्ये झालं आणि पास आउट झाल्यानंतर पहिले 1.5 ते 2 वर्ष लॉन्ड्री इंडस्ट्री वरती रिसर्च केल्यानंतर मी 2018 मध्ये इनोव्हेटिव्ह लॉन्ड्री बास्केट चालू केलं आहे. हा, आणि घरून प्रतिक्रिया अशीच होती की बाबा आपल्या म्हणजे मराठी लोकांची मानसिकता अशी आहे की जॉबच केलं पाहिजे, नोकरीच केली पाहिजे, व्यवसाय हे काही आपल्या म्हणजे कामाचं नाहीये. आणि आपल्या समाजामध्ये जॉब म्हणलं की म्हणजे चांगल्या दृष्टिकोनातून बघतात लोक.
1: बरं, जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा भांडवल किती होतं, किती भांडवलातून सुरुवात केली होती आणि ते कसं उभं केलं?
2: सुरुवातीला मॅम मी 3 लाखापासून भांडवल इन्व्हेस्ट केलं होतं, ते पण मी म्हणजे लोन घेऊन स्टार्ट केलं होतं.
1: अच्छा अच्छा अच्छा.
2: हा, घरून म्हणजे अजिबात सपोर्ट नव्हता.
1: पण त्यांना सांगितलेलं त्यांना?
2: हो हो, घरच्यांना मी सांगितलं होतं की आता असं करतोय. सुरुवातीला विरोध झाला, त्याच्यामध्ये 1 वर्ष गेला माझा, हे करा, जॉब करा.
0: तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील जे कोणी आपला ऑडियन्स आहे ना, त्यांच्या पालकांना मनापासून एक विनंती आहे की तुमचा पाल्य जर मनापासून व्यवसायात उतरायची इच्छा करत असेल ना, तर कृपया करून कुणी अडवू नका. कारण कसं आहे की आपल्या महाराष्ट्राची किंवा मराठी लोकांची टेंडन्सी आहे की व्यवसाय म्हणजे काहीतरी धोका आहे किंवा काय आहे. बरोबर. पण सगळ्यात महत्वाचं, जोपर्यंत आपण प्रयत्नच करून बघणार नाही तोपर्यंत धोका पण आपल्याला कळणार नाही.
1: बरोबर. रिस्क फॅक्टर खूप महत्वाचा आहे ना याच्यामध्ये.
0: हो, विहिरीत उडी मारल्याशिवाय विहिरीची खोलीच आपल्याला कळणार नाही ना.
1: बरोबर बरोबर.
0: त्यामुळे व्यवसाय जर करणार असतील तर कधीच अडवू नका. फक्त एवढंच की जे काही करायचंय ना, त्याचा रिसर्च जो आहे, R&D जो आहे, तो प्रॉपर झाला पाहिजे. आणि जिथं कुठं तुम्हाला वाटतंय की अडचण येते, तर डेफिनेटली आमच्याशी संपर्क करा. आम्ही आमच्याकडनं जेवढी शक्य होईल तेवढी निश्चितच मदत करू.
1: पालकांची भीती काय असते माहितीये का? विहिरीत उडी मारल्यानंतर नाका तोंडात

0: आणि जाऊन गुदमरायला होऊ नये. मुलांचा पुढचा जो मार्ग आहे तो व्यवस्थित सुकर होणं गरजेचं आहे, हीच एक भीती मनात सुद्धा असते.
1: मॅडम, पालक म्हणून ही भीती वाटणं साहजिक आहे, बरोबर. पण काय होतं की जेवढं आपण सेफ ठेवायचा प्रयत्न करतो ना, तेवढं स्वतःहून आपण त्यांना लिमिटेड करतोय.
0: बरोबर.
1: आता आमच्या पालकांना पहिले 2 वर्ष माहिती नव्हतं म्हणून ठीक आहे, पण जर माहिती झालं असतं खरंच मला त्यांनी हा व्यवसाय करू दिला असता का, हा मोठा प्रश्न.
0: तेही आहेच, खरंय खरंय. मी म्हटलं ना की कुठलाही व्यवसाय,
1: जसं मी म्हटलं की ते अवॉर्ड फंक्शन मध्ये हे झालं आणि त्या अवॉर्ड फंक्शनच्या नंतर कंटिन्युअस वेगवेगळे अवॉर्ड फंक्शन मध्ये व्यावसायिक अवॉर्ड मिळाले किंवा पुस्तकाला अवॉर्ड मिळाले, तिथे ज्यावेळेस पालकांचा सन्मान झाला, तर आज म्हणजे पालकांना असं वाटतं की ठीक आहे भलेही आपल्या मुलांना पैसे कमी कमावले असतील किंवा काय असेल, पण नाव जे कमावले आणि इतर लोकांना जो रोजगार देऊन त्यांची चूल पेटवली थोडक्यात, ते घरच्यांसाठी खूप एक चांगली गोष्ट आहे, त्यांना अभिमान वाटतो त्या गोष्टी.
0: अभिमानाचीच गोष्ट आहे ही, खरंय खरंय खरंय. कारण तुम्ही आता मगाशी बोलताना आप म्हणाल होतात की पुरस्कार खूप मिळाले आहेत तुम्हाला, खरोखरच मोठी गोष्ट आहे. आणि इतक्या कमी वयात या सगळ्या गोष्टी मिळवणं ही साधी सोपी गोष्ट नक्कीच नाहीये, आणि तेही अनुकूल परिस्थिती नसताना तशी फारशी.
1: एवढ्या सांगायचं म्हणजे परिस्थितीचा ज्यावेळेस विषय निघाल थोडक्यात असं सांगतो की वडील माझे अल्पभूधारक शेतकरी, 1.5 एकर शेती फक्त, आणि लातूरची शेती म्हणजे पाण्याचा भरोसा नाही. संबंध महाराष्ट्राने भारतानं बघितलं की आमच्या लातूरला रेल्वेनं पाणी गेलं, पण पिण्यासाठी, शेतीचा तर विषयच नाही. तर अशा बॅकग्राऊंड मधनं येऊन ज्यावेळेस आपण काहीतरी करायला जातोय ना, तर ही स्पर्धा इतरांशी कोणाशी नसून आपल्या स्वतःशी असते, आपल्याला स्वतःला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं.
0: खरंच कौतुकाची गोष्ट आहे ही अगदी. आणि फक्त एकच याच्यावर तुम्ही थांबला नाही, तर जवळपास 4 ते 5 स्टार्टअपच्या माध्यमातून तुम्ही काम करताय आता, आणि त्याचबरोबर तरुणांना सुद्धा मार्गदर्शन करताय, ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. विजयजी आणि वैभवजी, आता एक काम करूया, आपण एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर मग आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया या कार्यक्रमाच्या. हां, धन्यवाद. या

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30,00,000 अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: Join Indian Navy. The Indian Navy invites online applications from unmarried male candidates for Agniveer Apprentice 01/2027 and 02/2027 batch. Last date for submission is 29th June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready. Cohesive. Atmanirbhar. Safeguarding seas for a Vikasit Samrit Bharat. Join Indian Navy.
2: रसिक हो, आपल्या आपल्या या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत तरुण उद्योजक विजय पवार आणि वैभव होळसांबरे. त्यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत. खरं तर आपला हा जो विषय आहे ना, हा विस्तृत मुलाखतीचा आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेण्याचा आहेत. पण नंतर आपण नक्की त्यांना बोलावू आपल्या स्टुडिओमध्ये आणि सगळ्या गोष्टी विस्तृतपणे त्यांच्याकडून, त्यांचे अनुभव आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या जाणून घ्यायला आवडेल नक्की. तर आता पुन्हा एकदा विजयजी आणि वैभवजी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमात. आणि हा आपल्या या मुलाखतीचा शेवटचा टप्पा आहे. हॅलो. बरं, आत्ता तुम्ही मला सांगितलं की कशी तुमची सुरुवात झाली होती आणि काय, पण ही सुरुवात करत असताना आत्ताही तुम्ही बोललात की तुम्ही खरं हे सगळं शून्यातून उभं केलेलं आहे, तर ते कसं काय उभं केलं?
3: उभा करायचं म्हणजे विषय असा होता की आता बिझनेस तर आम्ही निवडला बरोबर, पण जो बिझनेस निवडलाय तो कुठल्या एरियातल्या कस्टमरला सगळ्यात आधी अप्रोच होईल, जेणेकरून त्याचा प्रचार आणि प्रसार व्यवस्थितरित्या होईल,
2: मार्केट रिसर्च होतं,
3: ज्याला आपण म्हणतो की टार्गेट ऑडियन्स डिफाईन करणं
2: बरोबर बरोबर.
3: तर त्यासाठी पुण्यामधला जो आपण असं म्हणू सगळ्यात प्रीमियम एरिया जो आहे विमाननगर किंवा खराडी बाग, ह्या भागामध्ये आम्ही सर्च करत होतो की आपलं पहिला आउटलेट ह्या भागामध्ये झालं पाहिजे. पण अडचणी अशा येत होत्या की ह्या भागामध्ये शॉप मिळत नव्हते आणि जे मिळत होते त्याचं डिपॉझिट रेंट एकदम आपल्या आवाक्याच्या बाहेर होतं. कारण सर्वसाधारण मराठी माणूस 5-10 लाख डिपॉझिट देऊन 2-1 लाखाचा रेंट नाही देऊ शकत शॉपसाठीचा. आणि हे सगळं करत असताना 3-4 महिने आमचं सर्चिंग चालू होतं आणि ज्यावेळेस एक शॉप आम्हाला खूप आवडलं सगळं झालं, पण दुर्दैवानं म्हणा किंवा एक चॅलेंज म्हणून आमच्या सगळ्यात आलं की शॉपसाठीच द्यायचं. पण शेवटी एक निर्णय घेतला की जे होईल तो होईल बघूया आणि जेवढं काही सेव्हिंग आहे किंवा हे आहे ते करून सगळे पैसे आम्ही वैभव आणि मी आम्ही दोघं नील झालो त्याच्यामध्ये लिटरली. आणि ते लोकेशन आवडलं होतं करायचं शॉप तर इथंच करायचं आणि आज आमचं शॉप सक्सेसफुली त्या लोकेशनवरती विमाननगरला सगळ्यात प्रीमियम एरिया आहे मॉलची बॅकसाईड तिथं चालू आहे आमचं.
2: छान कमाल आहे. म्हणजे जिद्द असणं किती गरजेचं आहे आणि आपण करतोय हे योग्य आहे याची खात्री आपल्याला वाटणं हे खूप गरजेचं आहे नाही का याच्यामध्ये?
3: जोपर्यंत तो विश्वास येणार नाही तोपर्यंत, म्हणजे जसं मी म्हटलं की विहिरीत उडी मारल्यानंतर नाकातोंडात पाणी गेलं तर त्यावेळेला हात पाय हलवायचं आपल्याला सुधारणार नाही.
2: अगदी खूप छान गोष्ट
3: सांगितलं पाहिजे. जे करतोय ते योग्य करतोय आणि जरी समजा इतरांच्या दृष्टिकोनातून ते अयोग्य असेल तर त्याला योग्य करून दाखवण्याचं
2: हिम्मत
3: आणि विचार आपल्याकडे असला पाहिजे.
2: येस येस येस. म्हणजे ती हिंमत तुम्ही दाखवली ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. पण यातूनही फक्त हा एकच स्टार्टअप नाही तर त्याच्याबरोबरीनं आणखी 4 स्टार्टअप आहेत तुमच्याकडे आणि त्यातही तुम्ही यशस्वीरित्या काम करताय. मला अगदी थोडक्यात सांगाल का त्याच्याविषयी, ब्रँडचं नाव न घेता? हा
3: ओके. एक स्टार्टअप जो आहे तो आमचा की आता कसं आहे की येणारा काळ जो आहे तो टेक्नॉलॉजीचा आहे बरोबर, प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी वापरली जाते. तर आमचा एक ब्रँड जो आहे त्याच्यामध्ये आम्ही GPS डिव्हायसेस जे असतात बरोबर तुमच्या व्हेकलला किंवा आजकाल कशाला GPS वापरलं जातं म्हणजे तुमच्या पाळीव प्राण्यापासून ते घरातल्या वयस्कर लोकांपर्यंत
2: त्यांच्या
3: काठीमध्ये GPS लावलं जातं,
2: ट्रॅकर असतो बरोबर.
3: तर ते ट्रॅकिंगसाठी GPS डिव्हायसेस लागतात. त्या GPS डिव्हायसेस मध्ये सध्या मार्केटची कंडिशन अशी की इन्स्टॉलेशन तुम्हाला प्रत्येक जण करून देईल, भरपूर लोक आहेत, पण आफ्टर इन्स्टॉलेशन जी सर्व्हिस लागणार आहे ती सर्व्हिस देणारे लोक कमी आहेत. तर आम्ही त्याच हेतूला मनाशी धरून GPS इन्स्टॉलेशन अँड सर्व्हिसिंग, त्यानंतर डॅश कॅम, आता प्रत्येक कारमध्ये डॅश कॅम असतो बरोबर, पण सीन काय की एक्झिस्टिंग मार्केट काय करतं की जे अवेलेबल आहे ते देतं. आम्ही त्याच्यामध्ये काय करतो गरजेनुसार प्रत्येक कस्टमरची गरज वेगळी आहे बरोबर, म्हणजे एखादा SUV कारवाल्याला जे GPS लागतं तेच छोट्या मिनी कारवाल्याला नाही लागणार, तर त्या गरजेनुसार जीपीएस जे त्याच्यामध्ये करतोय जीपीएस डॅश कॅम सीसीटीव्ही आणखी काही टेक्निकल ऍक्सेसरीज आहेत ज्याच्यावरती आमचा आरएनडी चालू आहे की त्याच्यामध्ये वेगळे पण काय आणता येईल. आणि दुसरा एक जो आमचा स्टार्टअप आहे ज्याचा की आमचा आरएनडी कम्प्लीट झाला आणि येत्या एक 4 ते 5 महिन्यामध्ये लॉन्च पण होईल आमचा तो स्टार्टअप. आजकाला कसं आहे की महाराष्ट्रामध्ये नॉनव्हेज प्रेमी खूप आहेत बरोबर, तर फूड सेगमेंटमध्ये आम्हाला काहीतरी वेगळं करायचंय जे की निश्चितच एक्झिस्टिंग मार्केटपेक्षा धमाकेदार असेल.
2: अरे वा, जे
3: की आजपर्यंत मार्केटमध्ये कुणी केलं नाही असं काहीतरी वेगळं हटके घेऊन येतोय संपूर्ण महाराष्ट्रासाठी.
2: वा वा वा, शुभेच्छा आहेत आमच्या भरपूर. तुम्ही ना हे आता आज जे काही आपण बोलतोय यातून एक तुम्ही दाखवून दिलं की शून्यातून सुद्धा काहीतरी उभं करता येतं आणि ते यशस्वीरित्या पुढे नेता येतं.
3: मॅम, तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला आणखी एक गोष्ट शेअर करावीशी वाटते. आपले मराठी पालक असतील किंवा आपले मराठी व्यावसायिक असतील, पार्टनरशिप करायचं म्हणलं की घाबरतात.
2: ओके,
3: म्हणजे मी स्वतः देखील पार्टनरशिप मध्ये खूप मोठा धोका खाल्लेला आहे. जसं मी म्हटलं की
2: सुरुवातीला
3: याच्यामुळे मी लिटरली आत्महत्येपर्यंत गेलो होतो, पण अजूनही मी पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करतो. वैभव सारखा पार्टनर मिळाला आहे हा कसं असतं की तुमचा पार्टनर सोबत तुमची वेवलेंथ किती जुळते हे खूप महत्वाचं.
2: बरोबर बरोबर,
3: त्यामुळं पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करणं अजिबात चुकीचं नाही. त्यामुळे आपले जे मराठी व्यावसायिक असतील किंवा पालक असतील त्यांनी मनातलं हे काढून टाका की पार्टनरशिप मधला व्यवसाय चुकीचा.
2: वा, मी तुम्हाला आता विचारणार होतेच हा प्रश्न की निघता निघता नव उद्योजकांना की ज्या मुलांना व्यवसायात यायचं आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल, तर त्याचं उत्तर तुम्ही आधीच दिलं की काय करायला हवं आणि कसं करायला हवं, तरीही एका वाक्यात काय सांगाल?
3: थोडक्यात मी असं सांगेन या प्रश्नासाठी की व्यवसाय कुठला निवडताय ना, एक छोटं बाराखडी उद्योजक स्थितीमध्ये छोटंसं माझं मी वाटते लिहिलेलं आहे की तुम्हाला खूप सारे कॉल यायचे किंवा

0: करायचं की व्यवसाय कुठला करावा आम्ही, ठीक आहे, काहीतरी एखादा व्यवसाय सांगा. तर कुठलाही व्यवसाय म्हणजे हॉटेलचं मेनू कार्ड नाहीये की तुम्ही ऑर्डर दिला आणि व्यवसाय झाला. व्यवसाय म्हणजे विक्री, मग ते तुमचं सर्व्हिस सेक्टर असू द्या किंवा प्रोडक्ट सेक्टर असू द्या, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करता किंवा तुम्ही फूड सेक्टर मध्ये काम करताय, कुठलाही व्यवसाय तुम्ही विक्री करता, बरोबर, कुठं विकायचं, काय विकायचं, कोणाला विकायचं, तीन प्रश्नाची जर उत्तरं मिळाली तर व्यवसाय कुठला करायचा.
1: वा छान छान.
0: त्यामुळे तुमच्या व्यवसायाचा R&D जो आहे तो या तीन प्रश्नाच्या भोवती चालू द्या आणि व्यवसायात उतरा. व्यवसायासारखं फ्रीडम जो आहे तो फ्रीडम किंवा स्वातंत्र्य कुठे मिळणार नाही. स्वातंत्र्य सगळ्याच गोष्टीचं आहे, पैसे कमावण्याचं आहे, काम करण्याचं आहे, स्वातंत्र्य आपल्या समाधानाचं आहे.
1: मग आता वेळेचं नियोजन कसं असतं, किती तास देता तुम्ही तुमच्या कामासाठी?
0: एक सांगू मॅम, व्यवसाय म्हणजे 24 तासाची नोकरी असते.
1: होय.
0: म्हणजे आता मॅरिड लोकांना ते खूप जास्त अपील होईल की जेवढं तुम्ही तुमच्या बायकोला जवळ ठेवत नाही ना तेवढं तुम्ही तुमच्या मोबाईलला जवळ ठेवलं पाहिजे व्यवसाय करता. कारण काय होतं की तुमच्या व्यवसायात तुमची गरज आहे ॲज अ फाउंडर म्हणून किंवा व्यावसायिक म्हणून, कधी कुठे लागेल सांगता येत नाही. तर व्यावसायिकाला सगळ्यात आधी जसं मी म्हटलं की वेळेचं स्वातंत्र्य पण आहे आणि वेळेची बांधिलकी पण आहे. त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त वेळ तुम्ही द्याल व्यवसायासाठी, आता वैयक्तिक आमचं जर सांगायचं म्हटलं तर आमचं कमीत कमी 16 ते 17 तास आम्ही व्यवसायासाठी देतो.
1: हॅलो.
0: 24 तासापैकी, हॅलो, 24 तासापैकी 16 ते 17 तास आमच्या व्यवसायासाठी जातात निश्चितच.
1: वा वा वा.
0: बाकीच्या उरलेल्या वेळेमध्ये झोप, जेवण, फॅमिली सगळं चाललं त्याच्यामध्ये.
1: वा. खरंच नवीन जी मुलं काही करतायत त्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम किंवा तुम्ही जे तुमच्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा जे नवीन स्टार्टअप्सच्या माध्यमातून खूप छान अशी उदाहरणं समोर ठेवलेली आहेत आणि तुमच्या सगळ्या या कामासाठी किंवा नवीन स्टार्टअपसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आज वेळात वेळ काढून तुम्ही दोघंही, म्हणजे विजय पवारजी आणि वैभव होळसांबरेजी, तुम्ही बोललात त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
0: आम्हाला आमचे शब्द ठेवण्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून त्याबद्दल धन्यवाद. आणि जो आपला श्रोता वर्ग आहे तर त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद.
1: या.

0: कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे, ग ग ग ग हे माझा राजा तूर, हे माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।
3: कष्टले हे मुंबई घडताना,
4: शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची।

आणि आता आपल्या युवा तरंग कार्यक्रमाची वेळ संपत येते रसिक हो. यानंतर एक छानसं गीत आणि त्या गीताबरोबरच आपल्या कार्यक्रमाचीही सांगता होतीये आणि त्यानंतर लगेचच ठीक 12 वाजता पुन्हा एकदा आम्ही भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात रंजक सफरमध्ये. तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

नमस्कार रसिक हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन ए आय आर ॲप आणि 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड प्रसारण वाहिनी. आणि आपल्या या रंजक सफर कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं.

बगुनी नदीची चंद्रकोरती सागर हृदयी उर्मी उठती. सागर हृदयी, आपल्याला हे माहिती आहे ना की चंद्राचं आणि समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटीचा किती जवळचा संबंध आहे. आणि हे वैज्ञानिक सत्य आहे बरं का, त्याच्यामध्ये असं वेगळं असं काही हे नाही आहे. किंवा दररोज किती मिनिटं उशिरा उगवणारा चंद्र जो आहे तो भरती आणि ओहोटीसाठी किती महत्त्वाची भूमिका बजावत असतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि हे बरेचदा आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे. रसिका, निसर्गातली जी प्रतीकं म्हणूया आपण त्याला, किंवा निसर्गातल्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्यांनी आपलं आयुष्य असं इतकं छान व्यापून टाकलेलं आहे. आता पहा ना, गेल्या काही दिवसांमधला चंद्र तुम्ही पाहिला असेल तर तोही तितकाच सुंदर दिसतोय. तुम्हाला आता असं वाटलं असेल की मी आता चंद्रावर कार्यक्रम करणार आहे, नाही हो. आज जागतिक महासागर दिवस आहे, नाही का, त्याच्यामुळे असा अथांग पसरलेला समुद्र, बरं त्या समुद्राचा रंग हा प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो. पहा, म्हणजे निळाशार समुद्र जर मी म्हणेन तर तो तुम्हाला मुंबईच्या चौपाट्या निळाशार दिसणार नाहीत. मग त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागेल आणि त्या प्रत्येक समुद्राविषयी बोलायचं झालंच तर मग त्याचा रंग वेगळा, त्या तिकडचे समुद्रकिनारे वेगळे, तिथे आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी, तिथली जीवसृष्टी, जरी साधारण समुद्रातली जीवसृष्टी सारखी असली तरी किनाऱ्यांवरच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तितक्याच वैविध्यपूर्ण आणि छान अशा आहेत. त्या समुद्राच्या लाटांमध्ये आणि समुद्राच्या पोटात दडलेली असंख्य रहस्य आणि पृथ्वीला जीवनदान देणारा निसर्गाचा अनमोल असा ठेवा म्हणूया. जलचक्र नसेल तर पाऊस पडेल का हो? समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवनाच्या माध्यमातून जर वाफत झाली नाही तर वर ढग कसे तयार होतील? म्हणजे अशा गोष्टी ना एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत. आणि आपण आपल्या शाळेत शिकलेलो आहोत ना की पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि बाकीचा 29% भाग हा भूभाग आहे. पण तो 71% भाग जर सगळा आपण पाहायला गेलो तर सगळाच असा वेगवेगळ्या रूपात असा छान एकत्रितरित्या जोडलेला आहे. पहा, पण तरीसुद्धा जे महासागर आहेत त्या महासागरांची नावं आपण किती वेगवेगळी दिलेली आहे आणि ती नावं पाहिल्यानंतर, म्हणजे पृथ्वीवरचे महासागर जवळपास 5 आहेत. प्रशांत महासागर ज्याला पॅसिफिक असं सुद्धा म्हणतो आपण, मग अटलांटिक आहे, त्याच्यानंतर दक्षिण महासागर आहे, आर्क्टिक महासागर आहे. असे जे महासागर आहेत, हे महासागर हिंदी महासागर आहे आपल्या इथला, हे सगळे महासागर मिळून हे 5 महासागर जो 71% भाग आहे पृथ्वीचा पाण्यानं व्यापलेला तो आपल्या समोर येतो. आणि हे महासागर इतके विशाल आहेत की त्याच्या आजूबाजूला भूभागाने, म्हणजे त्याच्या आजूबाजूला जे भूभाग आहेत, म्हणजे जी जमीन आहे 29%, तिथे आपण राहतो, जीवनाचा सगळ्यात मोठा असा भाग. आणि त्या लाटांची गाज ऐकताना, किंवा ज्याच्या कुशीत लाखो अशा जीवसृष्टीच्या माध्यमातून कितीतरी गोष्टी नांदत आहेत, तिथे पृथ्वीच्या अस्तित्वाचा आधार म्हणूया आपण त्याला, त्या समुद्राबद्दल, त्या महासागराविषयी आजचा हा आपला कार्यक्रम आहे. आणि सोबत सुंदर गाणीसुद्धा आहेत रसिका, हो ऐकूया हे छानसं गीत.

आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी आपण समुद्रावर गेलेलो आहोतच, खरं आहे की नाही? पण मुंबईत राहणारी व्यक्ती तरी आपण दादर चौपाटी म्हणा, गिरगाव चौपाटी म्हणा, अगदी गणपती बाप्पाला विसर्जित करण्यासाठी म्हणून तरी आपण एकदा तरी तिथे वर्षातून एकदा हमखास जातो. पहा, किनाऱ्यावर उभं राहिल्यानंतर

वाळू अशी पायातनं अशी छान स्पर्श करते आणि ती अशी अशी निसटत जाते, पहा पाण्यासोबत पाण्यासोबत. कधी तो मावळतीचा सूर्य जो दिसतो ना, तो तो सुद्धा एक छान शांतता देऊन जातो, एक वेगळाच भाव असतो तो. असा असा व्यवस्थित छान अशा शब्दात नाही मांडता येत, पण तरीसुद्धा आपण समुद्रकिनाऱ्यावर जातो. का जातो? का आकर्षित होतो आपण त्या समुद्राकडे? का? कारण त्या समुद्राकडे पाहताना, ती अथांगता पाहताना एक वेगळी शांतता मिळते. पहा, अथांग पसरलेलं पाणी, लाटांचा नाद बरं त्या उसळताना दिसतायत, किंवा कधीकधी हळुवार अशा हेलकावे खात समुद्रात अगदी किनाऱ्यापर्यंत येत असतात, खाऱ्या वाळ्याची वाऱ्याची त्या झुळूक अशी येत असते. आपण निसर्गाच्या जवळ जात असतो. पहा, विसरतो सगळ्या गोष्टी, आणि त्यातून जर पाऊस पडत असेल तर ते वातावरण आणखी वेगळं असतं. मानसशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की समुद्रकिनाऱ्यावर काही वेळ जर तुम्ही घालवताय तर ताण कमी होतो, मन प्रसन्न होतं, आणि त्यातूनही जर तुम्ही सर्जनशील असाल तर त्यालाही चालना मिळते. हा, तुम्ही अनेक कलाकार पाहिले असतील, अनेक लेखक पाहिले असतील, कवी पाहिले असतील, गायक पाहिले असतील, त्यांना समुद्रकिनाऱ्यावर आपली कला सादर करताना सुद्धा पाहिलं असेल. साहित्यामध्ये सुद्धा समुद्राचं वर्णन खूप सुंदर आलेलं आहे, खूप सुंदर आलेलं आहे. चित्रपटांमध्ये समुद्र किती ठिकाणी आपल्याला दिसलाय, किती ठिकाणी, आणि असे अनेक चित्रपट सुद्धा तुम्हाला आठवत असतील. मला विशेषतः बॉम्बे चित्रपट आठवतो, आणि त्या चित्रपटात तुहिरेसारखं जे गाणं आहे, त्या गाण्यामध्ये काय समुद्र, आ हा हा. म्हणजे ते गाणं मी खास समुद्रासाठी पाहते. एक दुजे के लिए, नारळाची झाडं जी अशी मस्त कशी ती आहेत, आणि असं वाटतं की अरे अशी कशी काय असं वासुस्वप्नाची प्रेमकथा येते खरं तर तिथे, पण तरीसुद्धा आपल्याला समुद्र जो दिसतो आणि समुद्राच्या किनाऱ्यावरच्या ज्या गोष्टी दिसतात ना, त्या आणखी सुंदर वाटतात. असे असे किती सांगू चित्रपट तुम्हाला, अशा किती सांगू. सागरसारखा चित्रपट आहे, त्या चित्रपटात सुद्धा जवळपास आजूबाजूला समुद्रच आहे की. किंवा लाईफ ऑफ पाय सारखा चित्रपट आहे, जिथे तो वाघ आहे, म्हणजे समुद्र समुद्रच एक व्यक्तिरेखा म्हणून आपल्या समोर आला आहे. पा, छोट्या होडीत वाघासोबत समुद्रात तो आहे, चित्रपटाचा नायक म्हणूया, वाघ आहे सोबत त्याच्यासोबत, आणि ती सगळी कथा त्याच्या भोवती फिरते. कमाल आहे ना, खरंच कमाल आहे. बरं, आपल्याकडे प्रत्येक ठिकाणचे समुद्रकिनारे वेगळे आहेत. आताच आमच्या एका श्रोत्याने सांगितलं, अंदमानच्या समुद्रकिनाऱ्यांचा उल्लेख केला, गोव्याचे समुद्रकिनारे पहा, मुंबईचे पहा, मग ती जुहू चौपाटी असो, मरीन ड्राईव्ह असो, गेटवे ऑफ इंडिया असो, किंवा मग गोव्याचे वेगवेगळे किनारे आहेत. अक्षरशः अनेक अविस्मरणीय चित्रपटांमध्ये आणि गाण्यांमध्ये ते झळकलेले आहेत, आणि ते तितकेच सुंदर आहे, तो खरंच सुंदर आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगते ना की चित्रपटातली दृश्य पाहून त्या ठिकाणी जाण्याचा मोह अनेकांना झालेला आहे, आणि खास ते पाहण्यासाठी म्हणून आपण गेलो आहे. असं किती ठिकाणी झालं आहे, किती वेळा झालं आहे आपल्यासोबत, नक्की सांगा मला. ऐकूया हे छानसं गीत.

0: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech Cadet Entry Scheme Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a Viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.
1: सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर.gov.in वर.

समींदरा माझ्या समींदरा, समुद्र, अथांगता. जसं मी म्हटलं तसं ना की अशा कितीतरी गोष्टी आहेत सागरी पर्यटनाच्या माध्यमातून, तरी बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. आणि त्यातून तुम्हाला माहिती आहे का, आत्ता ह्या 2-3 दिवसामध्ये एक छान गोष्ट झालेली आहे, आणि ती म्हणजे स्कूबा डायविंगपासून ते अंडर वॉटर फोटोग्राफीपर्यंत सगळं काही तुम्हाला त्यात मिळणार आहे. आणि सिंधुदुर्गामध्ये एक मोठी सागरी पर्यटन एक मोठा आपल्यासमोर येतो आहे, आणि ते म्हणजे पहिलं अंडर वॉटर म्युझियम साकार झालेलं आहे ते शंभूराज. काय आहे ते? देशातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम साकार झालं, आणि या माध्यमातून जी महत्त्वाकांक्षेची पाणबुडी आहे ती समोर येते. एस आय एन एस गुलदार या समुद्र तळावर, म्हणजे ही भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका आहे, ती यशस्वीरित्या प्रस्थापित किंवा स्थापित करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी ही पाणबुडी पर्यटन प्रकल्प असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे इथे गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे स्कूबा डायविंग 12 मीटरपर्यंत किंवा ॲडव्हान्स डायविंगचा अनुभवसुद्धा तुम्हाला मिळेल. अंडरग्राऊंड जी अंडर वॉटर फोटोग्राफी असते तीसुद्धा करता येणार आहे. सागरी शिक्षण आणि संशोधन करता येणार आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, आणि ही सगळी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी अलीकडेच दिलेली आहे. त्यामुळे इथे बऱ्याच गोष्टी मिळतील आपल्याला रसिक हो, बऱ्याचशा गोष्टी. त्या सिंधुदुर्गात आपण गेल्यानंतर तारकर्लीला सुद्धा आपल्याला बरंच काही काही करता येतं, की स्नॉर्केलिंग आहे, स्कूबा डायविंग आहे. त्याच्यामुळे सागरी पर्यटनाचा जेव्हा विषय निघतो किंवा जेव्हा त्याविषयी आपण बोलत असतो तेव्हा अनेक अनेक अनेक गोष्टी आपल्यासमोर येतात. एकतर समुद्र हा जैवविविधतेचं खूप मोठं असं केंद्र आपण म्हणूया. जगातल्या जवळपास 25% समुद्री जीव जे आहेत हे जे कोरल्स आपण म्हणतो किंवा प्रवाळ भिंती आहेत त्याच्यावर अवलंबून असतात. समुद्र आणि माणसाचा परस्पर असा एक वेगळा असा संबंध आहे. समुद्राशी एक जोडलेलं नातं जे आहे ते सुद्धा तितकंच वेगळं आहे. आणि आपल्याला भटकंतीसाठी समुद्र किनारे किती आहेत ती सांगावेत. मग तो गणपतीपुळ्याचा समुद्र असू देत जो असा काळसर दिसतो, तारकर्लीचा आहे, त्याला अनेक जण ना मिनी मालदीव असं म्हणतात. पारदर्शक पाणी आहे, छान शुभ्र वाळू आहे, त्यामुळे ती अक्षरशः पर्यटकांना भुरळ घालत असते. इथे तुम्हाला स्कूबा डायविंग करता येतं, स्नॉर्केलिंग करता येतं, बोटिंग करता येतं, आणि इतक्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी

ते तुम्ही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. पण त्याच्या बरोबरीनं आणखी संपूर्ण देशामध्ये जर गेलात तर केरळमध्ये कितीतरी सुंदर सुंदर ठिकाणं आहेत. मग कोवलमसारखं ठिकाण आहे जिथे नारळाची उंचच उंच झाडं तुम्हाला आहेत, वातावरण सुंदर आहे आणि अत्यंत सुंदर रमणीय असा समुद्रकिनारा. गोव्याचं तर काय, कळंगूट, बागा, अंजुना असे कितीतरी म्हणजे तिथे वॉटर स्पोर्ट्स आहेत आणि समुद्रकिनाऱ्यावरचं वातावरण अक्षरशः उत्सवी असतं हे मी वेगळं काही सांगायला नको. त्याच्याबरोबरीने आणखी एक म्हणजे आपला पुरीचं समुद्रकिनारा आहे, धार्मिक पर्यटन म्हणूया आपण त्याला. त्याच्यामुळे मंदिराला जे भेट द्यायला पर्यटक येतात ते आवर्जून तिथल्या समुद्रकिनाऱ्याला सुद्धा भेट देतात. आणि जसं आत्ता आमच्या एका श्रोत्याने उल्लेख केला तर म्हणजे अंदमान निकोबार बेटांवरचा राधानगरी किंवा राधानगर बीच, स्वच्छता तर आहेच पण निसर्गरम्य वातावरणासाठी पाण्याचा वेग जे दोन छान रंग पाहायला मिळतात त्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे खास सागरी पर्यटन जेव्हा आपण म्हणतो ना तर ते करण्यासाठी म्हणून ही ठिकाणं प्रसिद्ध आहेत. मग जागतिक समुद्रकिनारे जर पाहायला गेले तर ते सुद्धा तितकेच वेगवेगळे आणि तितकेच सुंदर असे आहेत. जसं ऑस्ट्रेलियाचा व्हाईट हेवन बीच आहे, जगातल्या सगळ्यात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. म्हणजे जवळपास 7 किलोमीटर लांबीच्या किनाऱ्याची खासियत अशी आहे की अत्यंत शुभ्र अशी वाळू, पाण्याचा निळा आणि हिरवा असा रंग जो अक्षरशः एखाद्या चित्रकारानं रंगवल्यासारखा दिसतो आपल्याला. हेलिकॉप्टरमधून तर हे दृश्य अत्यंत सुंदर असं दिसतं रसिक हो. तुम्ही म्हणाल परदेशातले समुद्रकिनारे आहेत तितकेच सुंदर, खरंय. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा समुद्र संपूर्ण भारताचा विचार केला तर 7-7.5 हजार किलोमीटरचा तर तो परिसर आहेच, पण आपल्या महाराष्ट्रात जवळपास 700 ते 720 किलोमीटरचा लांबीचा संपूर्ण तो जो भाग आहे तो आपल्याला दिसतो. आणि किती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे, किती वेगवेगळ्या गोष्टी करतायत. म्हणजे फक्त हे समुद्रकिनारे भटकंतीचा आनंद देत नाहीत तर निसर्गाचं सौंदर्य कसं अथांग असू शकतं आणि ते कसं आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला सांगत असतात. समुद्र, किनारपट्टी, बेटं असतील, बंदरं असतील आणि सागरी संस्कृती याला निगडीत किंवा याच्याशी जोडून आलेलं सगळं जे पर्यटन आहे ते सगळं सागरी पर्यटन आहे, जे तुम्हाला क्रूज पर्यटनाच्या माध्यमातून क्रूजचं छान दर्शन किंवा तो एक वेगळा अनुभव देतं. स्कुबा डायविंग आहे, स्नॉर्केलिंग आहे, यॉटची सफर एक त्याच्यामध्ये आहे, डॉल्फिनचं दर्शन आहे. किती गोष्टी सांगू, खूप आहेत. सोबत गाणीसुद्धा आहेत ना, छान ऐकूया हे छान संगीत.

समुद्राला भाषा असते का हो? नाही ना, लाटांची भाषा असते, तरंगांची भाषा असते. प्रत्येक वेळे त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर ना तुम्हाला ती ती जाणवते, ती लाट कधी हळवी असेल, कधी अशी मोठी उसळलेली असेल लाट, कधी ती विरहाची सुद्धा असू शकेल. म्हणजे आपल्या भावना जशा असतात ना आपल्या मनातल्या, किंवा आपले अनुभव जसे असतात ना, तसे आपण जर त्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसलो ना तर ती लाट तशी आपल्याला दिसते. पहा, आहे ना, लाटांचा आवाज आहे, मावळता सूर्य आहे, किंवा हळुवार किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा आहेत, वाऱ्याची झुळूक आहे, आणि सोबतीला सुंदर गाणं आपण ऐकतोय, रिमझिम पाऊस पडतोय, आ हा हा. आणि समुद्रात अशा त्या बोटी दिसत आहेत, होड्या दिसत आहेत, आनंदानं मजा करणारी मुलं दिसत आहेत, अगदी एखादं जोडपं आहे जे फक्त त्या एका छोट्याशा बोटीत बसलंय आणि छान आनंदानं विहार करतंय. काय सुंदर चित्र आहे, म्हणजे अगदी तुम्ही संध्याकाळी गेटवेला जरी गेलात ना तरी हे सगळं असं दृश्य आपल्याला दिसतं. हे अनुभव आपल्याला फक्त समुद्रावर मिळतात, नाही का? जितका सुंदर समुद्र तितकाच तो रौद्रसुद्धा आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि अशा गोष्टींवर आधारित चित्रपट पण आपल्याकडे आहेत, गाणी आहेत तशी वेगवेगळी, बऱ्याच बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे सागरी पर्यटनाविषयी बोलत असताना तर मी म्हटलं तुम्हाला की किती वेगवेगळे, म्हणजे केरळचे बॅकवॉटर्स आहेत, हाऊसबोटीत राहण्याचा अनुभव एक वेगळा आहे. अरबी समुद्राचा किनारा यामुळे केरळला गॉड्स ऑन कंट्री असं म्हटलं जातं. पहा, लक्षद्वीपचा आणखी एक किनारा आहे जो निळ्याशार छान असे लगून आहेत, शांत वातावरण आहे. मग काय काय जे किनारे आहेत ना समुद्रकिनारे, ते फक्त स्पेसिफिक, मग आपण म्हणतो नाही हे सगळे फिल्मस्टार इथेच का बरं जातात. कारण आहेत ना त्याची, गोव्याचे समुद्रकिनारे आहेत, वॉटर स्पोर्ट्स आहेत, क्रूज पर्यटनासाठी किती गोष्टी प्रसिद्ध आहेत. सागरी पर्यटनासाठी तर आपल्या देशाला विशेष महत्त्व आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये, नक्कीच वावगं ठरू नये. आणि जशी वेगवेगळी जी मी नावं सांगितली तुम्हाला की वेगवेगळे समुद्रकिनारे आहेत आणि त्यांची नावं आहेत, एक असा समुद्रकिनारा आहे जो जगातला सगळ्यात गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे, आणि तो म्हणजे ब्राझीलचा कोपाकबाना बीच. रियो दी जेनेरो शहरातला हा जो बीच आहे, कोपाकबाना नाव त्याचं, कोपाकबाना बीच, जगातल्या सगळ्यात गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक. इथे छानपैकी संगीत आहे, खेळ आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, आणि कार्निवलचा उत्सव सुद्धा तुम्हाला पाहता येतो. असे न तर थायलंडचा माया बे नावाचा बीच आहे, फिफी नावाचं बेट आहे, या बेटावरचा माया बे हा समुद्रकिनारा. म्हणजे हॉलिवूडचा द बीच हा चित्रपट पाहिला असेल आपण, या द बीच या चित्रपटामुळे जगभर प्रसिद्ध झाला. काय इथे तर उंच खडक आहेत आणि पाणी जे आहे ना असं हिरवं छान नितळ दिसतं, शांत परिसर आहे, त्यामुळे ज्यांना निसर्गाची आवड आहे त्यांच्यासाठी विशेष आकर्षण असा हा माया बे बीच आहे, तितकाच प्रसिद्ध आहे. एक असा समुद्रकिनारा आहे जो उंच पांढऱ्या अशा कढ्यांनी वेढलेला आहे, ग्रीसमध्ये येतो, नॅव्हाजिओ बीच, नॅव्हाजिओ बीच

पानी निळसार सुंदर, फिलिपाईन्सचा बोरा के बीच आहे, म्हणजे बोरा के बेटावरचा व्हाईट बीच, शुभ्र वाळू, स्वच्छ पाणी आणि रात्रीच्या वेळेस समुद्रकिनाऱ्यावर दिवे असे छान उजळलेले असतात, संगीत असतंच आजूबाजूला, वातावरण उत्सवी, त्याच्यामुळे तरुण पर्यटकांचा खास आवडता असा हा बीच. अशी किती ठिकाणं सांगावीत रसिक हो, किती ठिकाणं. म्हणजे आपण जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही बरं का. प्रवास करणं म्हणजे काय? स्वतःला नव्यानं शोधणं, सुंदर अनुभव घेणं. आणि या सुंदर अनुभवामध्ये जर सोबत निसर्ग असेल, सोबत समुद्रकिनारा असेल, त्या लाटांच्या संगीतात आपण जर हरवत असू, सूर्यास्त पाहताना सुद्धा आपण जर हरवत असू, तर हे निवांत क्षण हे प्रत्येकाला आयुष्यात मिळायलाच हवेत असं मला वाटतं. हो, कारण समुद्राची जी अथांगता आहे, विशालपण आहे, विशालता आहे, ती पाहण्यासाठी आपल्याला फक्त हेच दिसणार आहे. हे आपल्या आजूबाजूला आहे, त्यामुळे तो अनुभव किंवा ते सौंदर्य, त्या सौंदर्याच्या सोबत किंवा त्या अनुभवा, तो अनुभव घेण्यासाठी आपण जातो तिथे, खरं आहे ना. आणि आता अनेक श्रोते मला त्यांचे अनुभवसुद्धा सांगतायत, सगळ्या गोष्टी सांगतायत, त्यातून तर हे लक्षात येतं आहे की आम्ही कसा तो अनुभव घेतला, कसे फोटो काढले,

विचार करा ना, अगदी 200 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा समुद्र ओलांडणं हे निषिद्ध होतं आपल्याकडे. मग समुद्र ओलांडणं निषिद्ध असल्याकारणाने मग वेगवेगळ्या भूप्रदेशांचा शोध लागणार कसा? वास्को द गामा, केप ऑफ गुड हुपला वळसा घालून कसा आला, त्याच्यानंतर कोलंबसचा, अमेरिकेचा, असे वेगवेगळे शोध आहेत की आपल्याकडे? रेड इंडियन्स, इंडिया कशी कशी नावं लागली याच्याविषयी आपण बरेचदा बोललो आहोत खरं तर याच्या आधी. पण समुद्र पार केल्यानं आपली प्रगती झाली असं म्हटलं तर ते चुकीचं नाही ठरणार. पृथ्वीवरचे काही समुद्र आहेत, म्हणजे असे काही समुद्र आहेत की जिथे तुम्ही बुडतच नाही. मग रेड सी सारखा समुद्र आहे की त्याच्या पाण्याची घनता ही किती जास्त आहे. पण खोल समुद्रातली दुनिया काय आहे, ते जग नेमकं कसं आहे हे आपल्याला माहीत नाही आहे ना तितकंसं. अजूनही त्याच्याविषयी पूर्णत माहिती नाही आहे. पहा ना, म्हणजे पृथ्वीवर जितके समुद्र आहेत, महासागर आहेत, खोल भाग त्यातला म्हणजे चॅलेंजर डीप असं म्हणतो आपण त्याला, या ठिकाणी आत्तापर्यंत फक्त 13 ते 14 जणं पोहोचलेले आहेत. प्रशांत महासागरात, ज्याला पॅसिफिक महासागर असं म्हणतो, पॅसिफिक समुद्र, फिलिपिन्स देशाच्या पूर्वेकडे 607 बेटं आहेत आणि त्या बेटांनी बनलेल्या त्या देशाच्या जवळ असलेलं असं हे ठिकाण आहे जिथे ज्वालामुखीमुळे तयार झालेली बेटांची रांग आहे. आणि याच भागात हे जे चॅलेंज किंवा चॅलेंजर डीप आहे हे इथे आहे, जे पृथ्वीवरचं सगळ्यात खोल असं ठिकाण मानलं गेलेलं आहे रसिक हो. म्हणजे त्याची खोली जवळपास 35,826 फूट खोल आहे. एव्हरेस्टपेक्षा पण जास्त, म्हणजे एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा 2,000 मीटरपेक्षा जास्त. एव्हरेस्टची खोली 10,000, म्हणजे चॅलेंजर डीपची जी खोली आहे ही मीटरमध्ये जर सांगायची झाली तर ती 10,920 मीटर इतकी खोल आहे. पण हा जो भाग आहे हा असा सपाट नाही आहे, तो तितकाच उंच सखल असा आहे. याचा शोध लागला जवळपास 1872 ते 75-76 दरम्यान हा शोध लागलेला आहे. इथपर्यंत जाण्याचे प्रयत्न झाले, म्हणजे 1960 पहिल्यांदा या खोलीपर्यंत माणूस पोहोचला, त्याच्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी संशोधन. पण अजूनही समुद्राच्या खोलवर जीवसृष्टी कशा रीतीनं काम करते, कशा रीतीनं राहते आणि कुठल्या प्रकारचे सजीव तिथे आहेत, मग ते सजीव माशांच्या स्वरूपात किंवा जीवसृष्टी कशी आहे तिथे, वनस्पती कशा आहेत, या सगळ्याचा शोध लागणं अजूनही बाकी आहे. समुद्राच्या तळाचा नकाशा ना अजूनही, म्हणजे अगदी जसा हवा तसा. आपल्याला कसं की भूभाग पृथ्वीवर चला 29% आहे, कुठे कुठे काय आहे ह्या नकाशा आपल्याला माहिती आहे ना, पण तसा त्या अथांग समुद्राचा नकाशा आहे का अजून आपल्याकडे तयार? नाही आहे ना. चॅलेंजर डीप पर्यंत पोहोचलेली माणसं ती कशी आहेत, काय आहेत, म्हणजे हे सगळं जे आहे ना, याची उत्सुकता, याचं संशोधन हे अजूनही सुरू आहे, अजूनही. मी म्हटलं ना, समुद्र किनाऱ्यांचं पर्यटन किंवा त्या त्या ठिकाणी जाणं आपल्याला कोणाकडून तरी कळतं की हां हे छान आहे, हे छान आहे, कोणीतरी जाऊन आलेलं असतं आणि ते आपल्याला सांगतं की हा छान आहे, हा कारवारचा, हा इथला, हा समुद्र किनारा सुंदर आहे. किंवा मग दिलचाहत्यासारख्या चित्रपटामध्ये गोव्याचे छान समुद्र किनारे दिसतात, मग तिथे जातो. जसं मी बॉम्बेचं सांगितलं, कहो ना प्यार आहे, तर तिथे तर समुद्र किनाऱ्यावरची गाणीच आपल्याला दिसतात. गोलबान 3 चित्रपट सुद्धा तिथे सुद्धा गोव्या, डिअर जिंदगी सारखा चित्रपट तिथे सुद्धा गोवाच दिसतो गे आपल्याला. असे कितीतरी चित्रपट आहेत, कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळतात, आपल्याला अशा समोर दिसतात, मग त्याच्याविषयीचं आकर्षण वाटतं आणि मग तिथे जाण्यासाठी आपणही उत्सुक असतो. आणि ही उत्सुकता ना समुद्राने कायम अशी मनात जिवंत ठेवलेली आहे आपल्या. खरंय की नाही? आपल्या जीवनचक्राचा भाग असलेला, जलचक्राचा भाग असलेला समुद्र म्हणा, महासागर म्हणा, हा जर नसता तर विचार करा ना, जे संशोधन सुरू आहे मंगळाविषयी, की मंगळावर पाण्याचे साठे होते का?
मग तिथे झालेले ते क्रेटर्स किंवा ज्या जे तयार झालेले भूभाग आहेत ते कशामुळे झाले आहेत, ते पाण्यामुळे झाले आहेत का, याचा शोध आपण घेतो आहे. तो कशासाठी? पाणी, पाण्याला जीवन म्हटलेलं आहे, पाण्याला आयुष्य म्हटलेलं आहे. आपण पाणी नसेल तर कठीण आहे ना, खरंच अशक्य आहेत गोष्टी. आताही आपण आतुरतेनं वाट पाहतो आहे त्या पावसाची. आणि मग पावसाचे हे जे रोजचे अंदाज आपल्याकडे येत असतात ना, की किती तारखेला येणार, कसा येणार, किती टक्के पडणार, मग ती भेंडवळांची भविष्यवाणी असू देत किंवा मग आणखी वेगवेगळे अंदाज असू देत, त्या प्रत्येक अंदाजाचं, प्रत्येक गोष्टीचं आपण स्वागत करत असतो. कारण पाणी आत्मा आहे ना सगळ्या जीवसृष्टीचा, असं म्हटलं तर, म्हणजे ऑक्सिजनसोबतच पाणीसुद्धा गरजेचं आहे. आणि हे जे असे अथांग महासागर आहेत, त्याच्यात जरी खारं पाणी असलं तरीसुद्धा पृथ्वीच्या जीवनाच्या अस्तित्वाचा एक पुरावा असलेली सुंदर गोष्ट आहे ना, ती असायलाच हवी. आणि मग त्याला जर आपण आपल्या नात्यामध्ये नाही गुंफलं तर काय हो. ऐकूया हे छानचं गीत.

आणि रसिक हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते. खूप श्रोत्यांनी आपल्या प्रतिक्रियासुद्धा नोंदवलेल्या आहेत. सुहास पांडे, प्रकाश कुलकर्णी, वसुमती ठोसर, शुभांगी कारेकर, संतोष शिंदे, प्रमोद राऊत, श्रीयुत कोकणे, अतुल मोरे, शुभलक्ष्मी मस्तकार, शरद रावराणे, संजय गांधी, प्रदीप पडवळ, किशोर नाईक, सुनीता पांगम, स्मिता पालकर, श्रीपाद जोशी यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. तेव्हा आपणा सर्वांचे अगदी मनापासून आभार. आणि आज आमच्या एफ एम गोल्ड वाहिनीवर, त्याच्याबरोबरीनं एफ एम रेनबो वाहिनीवर सुद्धा असेच सुंदर कार्यक्रम नक्कीच आहेत. दुपारी 2:30 ते 5 चला दोस्तो हो बोलू काही सप्तरंगी साथ, आणि सांजेच्या पारीमध्ये आज आपल्यासोबत असेल प्रफुल्ल. तेव्हा इथेच यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार। नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर। गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांना उमेदवारी अर्ज दाखल। शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन। आणि आता बातम्या विस्तृतपणे। ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे। केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं, असंही त्यांनी सांगितलं। या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला। या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले।
1: खाद्य सुरक्षा पोषण और आजीविका, खाद्य सुरक्षा सुनिश्चित करनी है, भरपूर खाद्यान्न मिले, सुरक्षित और पौष्टिक भोजन, और किसान की आय भी बढ़े और जीवन स्तर में भी सुधार हो। कृषि व्यापार और सहयोग, ये प्राथमिकता एक दूसरे देश में व्यापार की संभावनाएं भी बढ़े और सहयोग भी बढ़े, आपस में निवेश भी आए, टेक्नोलॉजी का आदान प्रदान भी हो, बाजार तक पहुंच भी आसान बने एक दूसरे देश में, ताकि मिलकर एक साझा प्रगति को बढ़ावा दे सके।
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर झाली आहे। ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे। प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी

अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काल जैन यांच्या नावाची घोषणा झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव तसंच अमरसिंह पंडित इच्छुक होते, मात्र पक्षानं जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगढमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. दुपारी 3 वाजता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचं वेगाने विस्तार झाला आणि 1956 आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानांकनाचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराणविरुद्ध मोहीम पुन्हा उघडली असून इराणच्या अनेक शहरांमध्ये आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गानं पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. मात्र या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियानं आपापले हवाई हद्दी बंद केले आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मिझोरम म्यानमार सीमा, त्रिपुरा बांगलादेश सीमा आणि पश्चिम बंगालमधल्या 4 ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आगरताळा युनिटने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 49 किलोहून अधिक मेथा मेमफाटाईन आणि 40 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं. या प्रकरणाच्या तपासात म्यानमारहून अंमली पदार्थ मिळवणाऱ्या संघटित गुन्हेगारी कारवाईबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही शोध मोहीम राबवली आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास 7 वर्षांनंतर जिनपिंग यांचा प्योंगयांगचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय चर्चेत आर्थिक सहकार्य, कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा आणि प्योंगयांग, बीजिंग आणि मॉस्को यांच्या समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 वाढली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. 3-चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला आहे. या सामन्यात भारतीय संघानं 412 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला 152 धावांवर गारद करण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

2:30 झाली आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया नीला भागवत यांचं गायन राग भीमपलास. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडा तालात लोग चाहवा. द्रुत ख्याल 3 तालामध्ये आहे. साडे नालावे. तबला साथ मिलिंद जोशी. संवादिनी सुप्रिया जोशी. नीला भागवत यांचं गायन राग भीमपलास.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीला भागवत यांचं गायन आपण ऐकलं. राग भीमपलास. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांची होती. संवादिनीची साथ केली सुप्रिया जोशी यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: दुपारचे 3 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक
1: इस कार्यक्रम की प्राय भारत सरकार।